0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्याम।

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 18 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो, सुप्रभात.

श्रोतेहो वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकारी यांच्या स्वरात सौर सूक्त आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली भोपाळी आपण ऐकलीत. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आर्यन पराडकर यांच्या स्वरातील ही भक्तिरचना.

श्रोतेह अजित कडकडे आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

पार्श्वदेह गीत रामायणातील या गीताचे गीतकार होते ग दी माडगुळकर, संगीतकार आणि गायक सुधीर फडके. आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बड़ी दे

0: समूह स्वरात देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया कृषी अवजारांची देखभाल याविषयीची संकलित माहिती जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, सध्या कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर वाढताना आपण पाहत आहोत. अर्थातच मजुरांच्या समस्येमुळे आपल्याला या अवजारांचा वापर करणं भाग पडतं. लहान मोठ्या कृषी अवजारांचा जास्तीत जास्त वापर करणं हे खूप गरजेचं आहे. जी काही कृषी अवजारं यंत्र आपल्या शेतीकामासाठी सुलभरित्या वापरता येतात त्या कृषी अवजारांची देखभाल ही नक्कीच केली पाहिजे. त्यामध्ये कोणताही प्रकारचा बिघाड होता कामा नये. हे यंत्र अधिक कार्यक्षमपणे चालवण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. कृषी अवजारांचा पुरेपूर वापर आणि त्यांची आयुष्यमर्यादा वाढवण्यासाठी काही गोष्टींचं पालन हे अवश्य करावं लागतं. ट्रॅक्टर मळणी यंत्र, ऑइल इंजिन अगर लहान मोठी कृषी यंत्र सुरू करण्याच्या अगोदर कुठलेही पार्ट अथवा नटबोल्ट ढिला नाही ना याची खात्री करून मगच मशीन सुरू करावं. फिरणाऱ्या भागांना नियमितपणानं वंगण किंवा ग्रीसिंग करावं. अवजारानं खतं पेरल्यानंतर खताची पेटी धुवून

पुसून स्वच्छ ठेवावी, कारण खतामुळे पत्र्याच्या पेटीला गंज धरून ते खराब होण्याची शक्यता असते. गंजणाऱ्या भागावर इंजिनमधील खराब तेल लावावं, म्हणजे तो भाग गंजणार नाही. शेतीचं काम झाल्यानंतर अवजारे स्वच्छ करून निचऱ्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. यामुळं ऊन पाऊस यापासून त्यांचं संरक्षण होईल. शिवाय कुठल्याही प्रकारचा भाग चोरीस देखील जाणार नाही. 3-4 दिवसांसाठी शेतात वापरायला नेलेली अवजारं शेतातच न ठेवता सावलीला ठेवावीत, म्हणजे ती खराब होणार नाहीत. अवजारानं असणाऱ्या प्लास्टिक भागाचं उन्हापासून संरक्षण करावं. उन्हामुळं प्लास्टिक कडक होतं, त्यामुळं त्याची आयुष्यमर्यादा कमी होते. अवजारांचा हंगामासाठी वापर संपल्यानंतर परत ती स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावीत. यंत्रांचे रबरी भाग स्वच्छ धुवून पुसून ठेवावेत, त्यांना ऑइल लागू देऊ नये. टायर असणारी यंत्र, अवजारं, जॅक, लाकडी ठोकळे लावून अधांतरी ठेवावीत, म्हणजे टायर ट्यूब खराब होणार नाहीत. ट्रॅक्टरसारखे वाहन एक हाती राहील याची काळजी घ्यावी. ड्रायव्हर वरच्यावर बदलू नयेत. टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा.

0: यंत्रांचे रबरी भाग स्वच्छ धुवून पुसून ठेवावेत, त्यांना ऑइल लागू देऊ नये. टायर असणारी यंत्र, अवजार, जॅक, लाकडी ठोकळे लावून अधांतरी ठेवावीत, म्हणजे टायर ट्यूब खराब होणार नाहीत. ट्रॅक्टरसारखे वाहन एक हाती राहील याची काळजी घ्यावी. ड्रायव्हर वरच्यावर बदलू नयेत. टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा. हवेचा दाब कमी असताना तसाच ट्रॅक्टर चालवला तर टायरला भेगा पडतात, त्यामुळे टायर फुटण्याची शक्यता असते. कंपनीच्या कुशल तंत्रज्ञांकडून मशीनची दुरुस्ती करून घ्यावी. कंपनीच्या मॅन्युअलप्रमाणे मशीनचे सर्व्हिसिंग वेळेवर करून घ्यावं, टाळाटाळ करू नये. मशीनसाठी स्पेअर पार्ट्स खरेदी करत असताना अधिकृत विक्रेत्यांकडून ते खरेदी करावेत. कमी किमतीत पार्ट्स मिळतात म्हणून डुप्लिकेट पार्ट्स वापरू नयेत, त्यामुळे मशीनला धोका होण्याची शक्यता असते. मशीन काही काळ बंद असल्यास रेडिएटरमधील पाणी काढून टाकावं. जास्त दिवस पाणी राहिलं तर गंजण्यामुळं रेडिएटर गळण्याची शक्यता असते. अवजारांना वर्षातून एकदा रंग द्यावा म्हणजे गंज चढणार नाही, तसंच लाकडी भागांना वाळवी देखील लागणार नाही. मशीन चालू असताना अनपेक्षित वेगळाच आवाज आल्यास त्वरित मशीन बंद करावं. मशीन दुरुस्त करून मगच ते चालू करावं. ट्रॅक्टरसारख्या मशीनची बॅटरी काढून लाकडावर ठेवावी. मधून मधून त्यामधील पाणी ठराविक लेवलपर्यंत आहे किंवा नाही याची खात्री करावी. मळणी यंत्राच्या बेल्टचा ताण काम संपल्यानंतर कमी करावा, म्हणजे बेल्ट खराब होणार नाही. मंडळी, या पद्धतीनं कृषी यंत्रे, अवजारे यांची देखभाल केली तर जास्तीत जास्त त्यांचा वापर आपण योग्य पद्धतीने करू शकू.
1: कृषी अवजारांची देखभाल याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असे म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त

0: करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुप्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल। आता सकाळचे 6:50 होत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर।
2: परिसर श्रोतेहो नमस्कार। आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे। पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो। जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही। पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा लोक तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे। जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे। चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल। आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे। वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे। पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे। पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो। आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात। पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो। पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते। रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते।

0: त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते, त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि हुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
3: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.
2: आकाशवाणी सांगली, सकाळचे 6:55 होत आहेत. श्रोते हो, 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. यामध्ये सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. योग संजीवनी

0: नमस्कार. आजचा विषय आहे निरोगी झोपेसाठी योगाभ्यास. निरोगी शांत व नैसर्गिक झोप हे निरोगी शरीर व मनाचे लक्षण आहे. ती ज्याला लाभते त्याला आयुष्यातल्या चढ उताराला सामोरे जाण्याचे सामर्थ्य लाभते. वांगभट आयुर्वेदामध्ये सांगतात, निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टी कार्श बला बलम वृषताम क्लिबताम ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सुख दुःख पुष्टी कृशता बल दुर्बलता पुरुषत्व षंडत्व ज्ञान अज्ञान जीवन मृत्यू हे सर्वच निद्रेवर अवलंबून आहे. झोप म्हणजे शरीर व मनाची विश्रांती. जेव्हा शरीर थकलेले असते व मनही जेव्हा थकते तेव्हा झोप येते. येथे झोपेचे तीन भागामध्ये विभागणी करता येईल.
1: पहिला भाग आहे अर्ध झोप, यामध्ये मनुष्य अर्धवट गुंगीत असतो. दुसऱ्या भागात शरीर थकून जाते परंतु व्यक्तीचे सुप्त मन सक्रिय होऊन त्याला वेगवेगळी स्वप्ने पडतात. ही झाली स्वप्नावस्था. आणि तिसरा टप्पा म्हणजे गाढ झोप. या अवस्थेत शरीर आणि मन पूर्णपणे विश्रांती घेतात. खूप दमलेले असताना सुद्धा शांत झोप लागत नाही, त्यावेळी मेंदूमध्ये झोपेच्या

0: संप्रेरकाचे उत्पादन कमी झालेले असते, यालाच अनिद्रा किंवा निद्रानाश असे आपण म्हणतो. परंतु ही स्थिती का उद्भवते? तर चुकीचा आहार, विहार आणि विश्रांती. भगवद्गीतेमध्ये म्हटलंच आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा. म्हणजे युक्त आहार, युक्त विहार, योग्य कर्म आणि योग्य निद्रा व जागृती असणाऱ्यांनाच हा दुःखनाशक योग प्राप्त होतो.
1: म्हणजेच योगाद्वारे जर का निद्रानाश कमी करण्यासाठी युक्त असा आहार, युक्त असा विहार व युक्त अशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करताना आहाराबाबत घेरड मुनींनी त्यांच्या घेरड संहितेमध्ये या ग्रंथामध्ये काय सांगितले? मीताहारम विनायस्तु योगारंभम तु कारे नाना रोगो भवेत तस्य किंचित द्योगो न सिद्ध्यती. या श्लोकाचा अर्थ असा आहे, मीताहाराचे पालन न करता जो साधक योगाभ्यासाला सुरुवात करेल त्याला योग तर साध्य होणार नाहीच, परंतु अनेक रोगाचा प्रादुर्भाव त्याला होईल. म्हणजे रात्री झोपताना पचण्यास हलके व पोटाच्या क्षमतेपेक्षा अर्धे अन्न घेतले तर निद्रानाश कमी होण्यास मदत होईल.
0: ह्यानंतर विहारामध्ये योगाभ्यासाचा अंतर्भाव केला पाहिजे. यामध्ये शरीर शिथिल व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, कपालभाती क्रिया, ध्यान, योग निद्रा यांचा समावेश करणे आवश्यक आहे. सुरुवातीला शरीरातील सांधे, स्नायू, मेरुदंड हे सर्व सैल होण्यासाठी शरीर शिथिलीकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर बीज मंत्रासह सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांचे कार्य सुधारते. बीज मंत्रांमुळे मेंदू कार्यरत होतो व मुख्य म्हणजे शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक सुरळीत होते. सूर्योदयाला घातलेल्या सूर्यनमस्कारामुळे झोपेचे तंत्र सुरळीत होते असे डॉक्टर मिलिंद मोडक यांनी त्यांच्या विज्ञान व वैद्यकीय दृष्टिकोनातून सूर्यनमस्कार ह्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे.
1: शरीर स्थिर, आरोग्य प्राप्ती व हलकेपणा प्राप्त करण्यासाठी पद्मासन, वज्रासन, ताडासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन, वृष्टासन, शशांकासन, शलभासन, सर्वांगासन, मच्छासन या आसनांचा आलटून पालटून अभ्यास करावा. यानंतर कपालभाती ही शुद्धिक्रिया करून प्राणायामाच्याकडे हळूहळू वळावे. यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, प्रणव प्राणायाम म्हणजेच ओंकार प्राणायाम याचा अभ्यास करावा. त्यामुळे मन शांत होऊन निद्रानाश कमी होण्यास मदत होते. त्यानंतर स्वयंसूचनेद्वारे योग निद्रा व ध्यान धारणा करावी. विश्रांती ही शरीराला अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे झोप आल्यानंतर ती वेळ न टाळता वेळेवर झोपावे. अशा प्रकारे निरोगी झोपेसाठी योगाभ्यास हे अत्यंत उपयोगी अस्त्र आहे असे म्हणले तरी चालेल. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.

श्रोते हो योग संजीवनी या विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग 5 आम्ही प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:55 आपण पुन्हा ऐकू शकाल.

मध्यभागी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:01 झाले. आपण जाणून घेऊया आजचा सुविचार. आनंद ही बाहेरून मिळवणारी गोष्ट नाही, तर ती आपल्या विचारातून आणि कृतीतून निर्माण होते. सुविचार आपण ऐकलात.

श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आजचे पाहुणे

श्रोतेहो जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये वरद इंडस्ट्रीजचे संस्थापक पांडुरंग रूपनर यांची मुलाखत आपण ऐकाल. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम सकाळी 9:30. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. श्रोते हो, दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमात गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि आरोग्य संवाद, यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा महाल्ले यांची मुलाखत. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोतेहो, संध्याकाळी 5:00 आम्ही आकाशवाणीची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करू. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये प्रासंगिक, यामध्ये भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ओंकार महामुनी आणि सहकारी सादर करतील संगीत भजन. रात्री 10:00 नभोनाट्य प्राध्यापिकेची स्कूटर. आणि नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 मंजिरी असणारे यांनी गायलेला तिलक कामोद आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे काही ठळक कार्यक्रम.

0: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी, या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली, परंपरांशी इमाम राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली। मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:07 होतात। यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूरच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
5: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृप जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यामध्ये

0: पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारा राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

0: यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, तर महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. एक गाणं ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

25 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर

0: शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमेचे संरक्षण करणं हे तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन वाढणार खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचा हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो खरंय सर. सर, शेतीची मशागत बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितलं तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादी वाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खताचा खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत कोणाची तपासणी असू दे ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवल तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जे काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काय वाहन आहे ते पटना शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानेच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर जी बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. ज्या काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत

0: दुकानांमध्ये किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणार आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो, पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे हवामानाचा दूरगामी बदल झालाय त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जी काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपिक असू दे किंवा हंगामी पिक असू देत यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्याय उत्पादन साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्राचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकी ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे कापूस असू दे भात असू दे कडधान्य असू दे तेलबी असू दे अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं करणं यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील जे काही राज्यभराची किंवा देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे टिश्यू कल्चरची लॅब असू दे तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात हे सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण

0: फियाला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवरती शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीचं होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 KHz वर आणि FM बँडच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी

0: आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा,
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित

0: 1800 267 81 91 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा,
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा,
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 81 91 1800 267 81 91 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती. आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
6: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज का येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्सिन शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम, लघवी, स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं बरं? जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत. म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थी म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा, मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही. त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत, पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं.

0: आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्र परीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टिकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषध घ्यायला लागतो. त्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणते मधुमेह आहे, हायपर टेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्या वेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिम्पटम दाखवले, ते सिम्पटम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो. तो कसा थोड्या वेळानं सांगतो.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज का येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय. अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही सांगतो.
0: जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय? खर तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही. तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या ते खराब असते आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करताय, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय? लिव्हर नेमकं काय काम करतं? तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे? लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले. जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गन वरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिम्पटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं? अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्या वेळेला तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मी त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ते औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळेस ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे उपचार.
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हर

0: सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात. तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
1: नितीनला जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपरटेन्शन आणि मधुमेह केले, मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कुणी हायपरटेन्शन थायरॉइड शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय, शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही तर सिम्पटम दाखवत. खरी ट्रीटमेंट काय, ती लक्षण का दाखवलंय, तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते, म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबिड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सोडून जाईल. नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींचे ज्यावेळी आपण बीपी शुगरचे औषध घेतोय, आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोषाची चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
0: बरोबर. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्या निमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिली. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध

0: क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील, त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम थर्ड लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. सेकेंड लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता

0: हा पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000+ अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरांवर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य टिळकांनी कोर्टाला हे ठणकावून सांगितलं होतं आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। पण हा आपला हक्क तत्पूर्वी कोणी हरवून घेतला होता? स्वातंत्र्य

हा आपला जन्मसिद्ध हक्क तत्पूर्वी परक्यांनी हरवून घेतला. आपल्या देशावर परक्यांची आक्रमण झाली, त्यात अफगाणिस्तान, मंगोलियन, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगीज, इंग्रज अशा अनेक देशांनी आपल्या देशावर स्वाऱ्या केल्या आणि आपल्या देशाचं सुवर्ण होतं, आपल्या देशाची संपत्ती होती ती त्यांनी लुटून नेली. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्याला पारतंत्र्यात ढकललं. आपण पारतंत्र्यात ढकलले गेलो त्याला कारण कोण? त्याला कारण आपणच. कारण का? कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र आज जसं आहे तसं ते पूर्वी कधीही नव्हतं. पूर्वी आपल्या या देशात निरनिराळी राज्य होती, संस्थानं होती. संस्थानिक जे होते ते आपापसात लढत असत. त्याचा परिणाम आपल्या देशातले लोक शूर असून सुद्धा, हुशार असून सुद्धा कुणातही एकी नव्हती. त्यामुळं परकीयांनी आपल्यावर अतिक्रमण केली. आपल्या आपापसातील भांडणाचा परकीयांनी पुरेपूर फायदा उठवला.

संस्थानिक जे होते ते आपापसात लढत असत. त्याचा परिणाम आपल्या देशातले लोक शूर असून सुद्धा हुशार असून सुद्धा कुणातही एकी नव्हती. त्यामुळं परकीयांनी आपल्यावर अतिक्रमण केली. आपल्या आपापसातील भांडणाचा परकीयांनी पुरेपूर फायदा उठवला आणि आपण पारतंत्र्यात ढकलले गेलो. हे मी का सांगतो आहे की इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की इतिहासात रमायचं नसतं तर इतिहास घडवायचा असतो. इतिहासापासून शिकायचं असतं आणि नवीन इतिहास घडवायचा असतो. पण ही गोष्ट मात्र आपण विसरतो. आपण काय करतो, आपण छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून त्यांची बुद्धी, त्यांचं तेज, त्यांचं शौर्य या त्यांच्या सर्व गोष्टी सांगतो तेव्हा आपण त्या गोष्टीत रमतो. पण त्यापासून आपण काही शिकत नाही. मी हे नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत जीवनविद्या. जीवनविद्या म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर शिवरायांचं चरित्र वाचा, त्यांचं चरित्र अभ्यासा. शिवाजी महाराजांचं चरित्र फक्त मराठीतूनच नव्हे तर इतरही निरनिराळ्या भाषांमधून शिकवलं गेलं पाहिजे. आणि असं झालं तर शिवाजी महाराजांबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर होतील. शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नव्हते. त्यांचं वैशिष्ट्य असं की अनेक धर्माचे लोक त्यांनी अत्यंत महत्वाच्या जागेवर नेमलेले होते. इतकंच नव्हे तर तोफखाना सुद्धा इतर धर्माच्या लोकांकडे होता. त्यांनी कधीही धर्माधर्मात भेद केला नाही. शिवाजी महाराजांचा शत्रू एकच होता, तो म्हणजे जे राष्ट्रद्रोही होते, जे समाजकंटक होते, समाजाला जे दुःख देत होते, समाजाला जे लुटत होते ते त्यांचे शत्रू होते. हे मी यासाठी सांगतो आहे की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून आपण शिकलं पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अनेक राष्ट्रांनी आपल्यावर जे आक्रमण केले, आपल्याला त्यांनी जे पारतंत्र्यात ढकललं त्याचं कारण असं की आपल्यामध्ये कधी ऐक्य नव्हतं. आजही पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आजही आपल्यामध्ये ऐक्य नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला अजूनही भोगावे लागतात. त्याची कारणं अनेक आहेत पण त्याचं मुख्य कारण असं की अनेक धर्म, अनेक जाती, अनेक प्रथा, अनेक ग्रंथ यामुळे आपण सर्व मंडळी इतस्तत विखुरले गेलेले आहोत. आपल्या देशावर परचक्र येतं तेव्हा आपण एक होतो, नाही असं नाही, पण एरवी मात्र आपण नेहमी भांडत राहतो. आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं राष्ट्र हे सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं तर आपण सर्वांनी एक गोष्ट ही केलीच पाहिजे, ती म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र हाच देव, राष्ट्राचे नियम पाळणं हीच उपासना. या धारणेनं आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. जीवनविद्या सांगते की आपल्याला जर खरोखरच आपल्या राष्ट्राची प्रगती व्हायला हवी असं वाटत असेल तर आपण आज जे अज्ञानी आहोत ते आपण ज्ञानी झालं पाहिजे, आपण बुद्धिमान झालं पाहिजे. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं असून सुद्धा पारतंत्र्य आलं, तसं सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं असून सुद्धा आपण आज दुःखी आहोत. सुख हा जन्मसिद्ध हक्क असूनही आपल्यावर दुःखाचं पारतंत्र्य आलेलं आहे.

0: आणि म्हणूनच सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. दुःख किती तर पर्वता एवढं आणि सुख किती तर जवा पाडे म्हणजे जवा एवढं. कुठं काही तुलना आहे का? आता हे असं अनुभवाला का आलं याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान. आपल्या ठिकाणी इग्नोरन्स किंवा अज्ञान हे प्रचंड आहे. हे प्रचंड अज्ञान हेच आपल्या सर्व दुःखाचं मूळ आहे. जीवनविद्या सांगते की माणूस जितका अज्ञानी तो दुःखी होतो अज्ञानामुळे. अज्ञानी माणसाला कुणीही फसवावं, यांच्याकडे अंधश्रद्धा ही प्रचंड असते. गरीब लोक बघा, ते आधीच गरीब आणि तरीही ते बुवा बाबांकडे जातात. बुवा बाबा सांगतात त्यासाठी ते आपल्या घरातील किडूक मिडूक जे काही असतं तेही विकतात. काही लोक तर सावकाराकडे कर्ज काढून 10-10,000 करणी उलटवायला देतात. माझ्याकडे गृहस्थ आले होते, ते माझ्याकडे आले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले. मी त्यांना विचारलं काय झालं, ते म्हणाले अलीकडेच माझे वडील वारले आणि काकाही वारले. आता तो भगत मला सांगतो आता तुझा नंबर आहे. ते गृहस्थ इतके घाबरून गेले होते की ते ढसाढसा रडत होते. म्हटलं या अगोदर काय केलं? म्हणाले भक्तानं जे सांगितलं ते सर्व काही केलं. त्याला विचारलं किती खर्च केले? म्हणाला 50,000 रुपये खर्च केले. हे मी का सांगतो आहे की जो अज्ञानी असतो त्याला कुणीही फसवतो. विशेषतः जे गरीब लोक असतात ते लोक अधिक नाडले जातात. गरीब आत्महत्या का करतात? त्याच्या मूळ कारणाकडे आपण कधी जातो का? त्या मूळ कारणाकडे आपण जात नाही. हे लोक साध्या सुध्या गोष्टींसाठी सुद्धा कर्ज काढतात. लग्नासाठी कर्ज, मुंजीसाठी कर्ज, घरात कुणी गेलं तरी कर्ज. मी मंत्रालयात होतो त्यावेळी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे काढण्यासाठी काही लोक माझ्याकडे अर्ज घेऊन यायचे. हे कर्ज कशासाठी काढता असं विचारलं तर अमुक अमुक मेला त्याच्या 13व्याला गावजेवण घालायचंय म्हणून काढतो म्हणायचे. म्हणजे तो माणूस तर मेलाच, कर्ज काढून हा माणूस मात्र मरतो आहे. कशासाठी? तर गावाला जेवण घालण्यासाठी. का? तर म्हणे ती परंपरा आहे, तो करतो म्हणून मी करतो. हे असं चाललेलं आहे. हे लोक साध्या सुध्या कारणांसाठी कर्ज काढतात आणि तेही सावकाराकडून कर्ज काढतात. स्वातंत्र्यापूर्वी जे चालत होतं ते आजही चालतं आहे. हे लोक सावकाराकडून कर्ज काढतात, कशावर तरी अंगठा देतात आणि जन्मभर त्या सावकाराची गुलामगिरी करतात. हे का होतं? याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. वास्तविक अज्ञानाचा पसरलेला अंधार म्हणजे अंधश्रद्धा. म्हणून जीवनविद्या सांगते की ज्ञानाचा प्रकाश आणून अंधश्रद्धेचा अंधार नष्ट करण्यातच माणसाचं खरं हित आहे. हे आपण ध्यानात घ्यायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 8:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या जाहिरात प्रसारणानंतर.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं विजू शाह यांचं. तेरे मेरे सपने या चित्रपटासाठी कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, समीर यांच्या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. रक्षक या चित्रपटासाठी विनोद राठोड, सपना मुखर्जी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोते हो नमस्कार। खनिज संपत्ती ही आपल्या देशाच्या औद्योगिक आणि कृषी विकासाचा महत्वाचा पाया मानली जाते। जमिनीतून मिळणारे डोलोमाइट, लाईमस्टोन, कॅल्शियम यासारखे खनिज घटक विविध उद्योगांमध्ये तसंच शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात। या खनिजांपासून तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या पावडरचा वापर स्टील, सिमेंट, बांधकाम उद्योग तसंच मातीची सुपीकता वाढवणाऱ्या खतांमध्ये केला जातो। त्यामुळे हा उद्योग केवळ उत्पादनापुरता मर्यादित नसून तो उद्योग निर्मिती, शेती आणि रोजगार निर्मिती यांच्याशीही जोडलेला आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच खनिज आधारित पावडर उत्पादन क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वरद इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक श्रीयुत पांडुरंग रुपनर। 1994 पासून ते या क्षेत्राशी निगडीत आहेत। खनिज पावडरच्या या व्यवसायाव्यतिरिक्त यालाच पूरक असणारे अनेक व्यवसायही ते चालवतात। त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले। तर बोलूया त्यांच्याशीच। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: आपल्या व्यवसायातील विविध पैलूंविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण सुरुवातीला थोडं आपल्याविषयी।
1: मी मूळचा दुधेवाळी या गावचा असून कवठेमंगळ तालुक्यामध्ये शेवटचं दुधेवाळी गाव आहे। गेल्या 30 वर्षापासून मी कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी या दोन्ही ठिकाणी उद्योग करतोय। मी स्वतः बीकॉम ग्रॅज्युएट आहे आणि माझी परिस्थिती अत्यंतच हलाकीची होती आणि त्या परिस्थितीतून मी बरंच स्ट्रगल करत या उद्योगात आलेलो आहे। माझे आई वडील त्यांनी बरीच वर्ष मोलमजुरी करून किंवा मिलमध्ये काम करून मला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकलो आणि त्यांच्या त्या कार्याचं, त्यांच्या त्या श्रमाचं फळ म्हणून मी आज एक उद्योजक म्हणून नावाला आलेलो आहे।
0: मग हा व्यवसाय कसा सुरू केला?
1: 1981 साली ग्रॅज्युएट झालो। त्यानंतर पहिली 5 ते 6 वर्ष मी माधवनगरला एका कंपनीमध्ये काम करत होतो दिवाणजी म्हणून। तर त्यानंतर मी एका माझ्या मित्रासोबत अकाउंट्स ब्युरो म्हणजे काही व्यापाऱ्यांचे अकाउंट्स लिहिणे

0: तिथे फायनल करून देणे हे काम मी 3-3 वर्ष करत होतो. नंतर असं झालं की माझ्या एका पाहुण्याला त्यांच्याच रिलेटिव्हनी उद्योगामध्ये पार्टनर करून घेतो असा शब्द दिला होता, पण ज्यावेळेला उद्योग चालू झाला त्यावेळेला तो शब्द त्यांनी पाळला नाही. आणि म्हणून आम्ही आमचेच कॉलेजचे 3 मित्र आणि तो एक इसम असं चौघांसाठी मिळून एक इंडस्ट्री काढायचं ठरलं. सुरुवातीच्या काळात भांडवलाची उपलब्धता नव्हती, तरी आम्ही चौघांनी मिळून 25,000-25,000 रुपये गोळा करून MIDC मध्ये एक प्लॉट घेतला आणि ह्या व्यवसायाकडे आम्ही वळलो.
1: सुरुवातीला कुठला व्यवसाय सुरू केलात आणि कसे होते ते सुरुवातीचे दिवस?
0: सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते, कारण फक्त आमच्याकडे 1 लाख रुपये भांडवल एवढंच होतं. त्यातूनच आम्ही 85,000 एक प्लॉट घेतला MIDC मध्ये आणि त्याच्यासाठी लागणारं जे कर्ज वगैरे आहे ते MSFC कडून घेतलं होतं. MSFC कडून कर्ज घेताना सुद्धा आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं.
1: पहिली इंडस्ट्री जी सुरू केलीत आपण ती कशाची होती?
0: पहिली आम्ही इंडस्ट्री चालू केली ती इक्वल मिनरल अँड ग्राइंडिंग इंडस्ट्री या नावानं. डोलोमाइट पावडर फक्त करत होतो आम्ही. डोलोमाइट पावडर हे त्यावेळेला ज्या मोझेक टाईल्स ज्या इंडस्ट्रीज होत्या, आता तो कन्सेप्ट बंद झाला, तर मोझेक टाईल्स मध्ये हा माल वापरला जायचा. डोलोमाइट पावडर ही जी आहे ही मोझेक टाईल्स मध्ये वापरली जायची. तर हा उद्योग पहिल्यांदा आम्ही सुरू केला आणि तेच फक्त बेस होता, त्याच्याशिवाय वेगळं काही नव्हतं. म्हणजे फक्त मोझेक टाईल्सवाल्यांनाच मटेरियल देत होतो आणि ते खूप प्रमाणात लागत होतं, त्यामुळे त्याच्याकडेच आम्ही फोकस जास्त केला होता.
1: पण आता मोझेक टाईल्स वापरणंच बंद झालं, तर त्यानंतर आपल्याही उद्योगाला फटका बसला असेल.
0: हा, 15 वर्षानंतर मोझेक टाईल्स बऱ्यापैकी बंद झाल्या आणि तो आमचा धंदा आम्हाला डायव्हर्ट करावा लागला. मग आम्ही काय केलं, ते जी डोलोमाइट पावडर आहे आणि कुठं कुठं वापरली जाते याचा शोध घेतला, तर ही डोलोमाइट पावडर फर्टिलायझर्स बनवण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर कुंकू गुलाल भंडारा हा जो यात्रेमध्ये वगैरे उधळला जातो या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. आम्ही त्याकडे वळलो. थोडासा पहिल्यांदा 1-6 महिने वगैरे आम्हाला थोडासा सेटबॅक बसला, पण नंतर बऱ्यापैकी त्याचा चांगला फायदा झाला.
1: पण मुळात ही डोलोमाइटची पावडर असते किंवा त्याचा यूज प्रोडक्शन मध्ये होऊ शकतो हे कसं सुचलं?
0: हा, तर कुपवाड MIDC मध्ये माझे एक रिलेटिव्ह होते, ते मोझेक टाईल्सचं काम करत होते आणि त्यावेळेला ह्या डोलोमाइट पावडरचं उत्पादन कमी होतं आणि त्यांना असं लाईन लावून किंवा आज पैसे दिल्यानंतर 15 दिवसांनी माल मिळायचा, 20 दिवसांनी माल मिळायचा. मग आम्ही त्याच्याकडे एकदा कन्सल्ट करायला सहज गेलो असता त्यांनी सांगितलं की दुसरं काही करण्यापेक्षा, म्हणजे आम्ही एक विषय असा घेतला होता त्यावेळेला की खिळेमुळे तयार करायचा असं उद्योग करायचा असं ठरलं होतं, पण ते नंतर आम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे ते कुठं काय करताय तुम्ही, त्याच्यापेक्षा हा उद्योग चांगला आहे डोलोमाइट पावडर आणि मला लागतोय, मी ज्याच्याकडनं घेतोय ते 15 दिवसांनी 20 दिवसांनी मला देतोय, तर हे तुम्ही केलं तर तुम्हाला सुटेबल होईल आणि त्यामुळे ह्या आम्ही उद्योगाकडे वळलो.
1: मग यासाठी कच्चा माल वगैरे जो काही आवश्यक असतो तो कुठून उपलब्ध झाला? तेव्हा
0: मिनरल्स हा जो प्रकार आहे तो कर्नाटकात जास्त मिळतो, तर कर्नाटकात लोकापूर या गावी हे जो रॉ मटेरियल मिळते हे आम्ही माहिती करून घेतली होती, कारण असंच एक युनिट तिथं आमच्या कोपण MIDC मध्ये चालू होतं. तर त्याच्याकडनं त्या मशिनरी कुठे मिळतात, त्याचं कुठं उत्पादन तयार होतं मशिनरीचं, किंवा रॉ मटेरियल कुठे मिळतो, किंवा ह्याची गिराई कुठं आहेत, ह्याची सगळी आम्ही अभ्यास केला होता आणि ह्या मशिनरी आम्ही कानपूर जे UP मध्ये आहे कानपूर तिथून आणल्यात आणि रॉ मटेरियल कर्नाटकातून घेतोय.
1: फर्टिलायझर आणि मोझाईक टाईल्सची निर्मिती यामध्ये ही डोलोमाइट पावडर मुख्यत्वे वापरली जाते, तर याची निर्मिती प्रक्रिया कशी असते असं काही सांगता येईल?
0: मोझाईक टाईल्स द्यावेळेला जे बनत होते त्यावेळेला खडी सिमेंट आणि ही आमची पावडर असं मिक्स करून डायमध्ये घालून त्यावेळेला ते मोझाईक टाईल्स करत होते.
1: लाईम स्टोन पावडर आणि कॅल्शियम पावडर, तर याचा वापर कोणत्या क्षेत्रात होतो आणि कसा केला जातो?
0: लाईम स्टोन पावडर आणि कॅल्शियम पावडर ह्याचं दोन्हीचं साधारण कंटेंट सेमच असतात. काही लोक त्याला कॅल्शियम पावडर म्हणतात, काही लोक त्याला लाईम स्टोन पावडर म्हणतात. लाईम स्टोन पावडर ही मुख्यतः कॅटल फीडमध्ये पोल्ट्री फीडमध्ये यूज केली जाते, तर याच्यामध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज साधारण 35% असतं लाईम स्टोन मध्ये आणि ते जनावरांना किंवा कोंबड्यांना फार उपयोगी असतं आणि त्याचा वापर कॅटल फीड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तर ह्याच्यामध्ये त्यांचं पर्सेंटेज ठरलेलं असतं. म्हणजे 100 किलोची बॅग करायची असेल तर 90 किलो ते आणि 10 किलो आमचं मटेरियल वापरायलाच लागतंय, कारण त्याशिवाय त्याचं कॅल्शियमचं पर्सेंटेज हे जनावरांना किंवा कोंबड्यांना त्याचा उपयोग चांगला होतो आणि

0: चं प्रोडक्शन सुद्धा ह्यूज मध्ये असते. लाईमस्टोन पावडरचं आम्ही 700 ते 800 टन दर महिन्याला करतो आणि हे ज्या कंपनीमध्ये वापरलं जातं त्यांचं प्रोडक्शन हे 1000 टनामध्ये असते.
1: आणि मग याच्यासाठीचा कच्चा माल कुठे मिळतो?
0: याच्यासाठीचा कच्चा माल पण तिथंच मिळतो, लोकापूरमध्येच मिळतो. तिथं बऱ्याचशा माईन्स आहेत, म्हणजे लाईमस्टोनची माईन्स आहे, डोलामेटची आहे, हाय ग्रेडेड लाईमस्टोनची आहे, हाय ग्रेड डोलामेट आहे. हाय ग्रेड डोलामेटमध्ये एमजीओचं पर्सेंटेज जास्त असतं आणि त्याच्या ते फार कडक असतो. काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये ते वापरलं जाते, पण बऱ्यापैकी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याचं खूप कमी आहे. आता थोडंसं प्रमाणात ते वापरलं जाते पेविंग ब्लॉकमध्ये, पण त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे आणि त्याला पावडर लागत नाही आहे, त्याला बारीक खडे लागतात. कारण त्याला ते टणकपणा आणण्यासाठी किंवा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी म्हणून त्याला ते खडे लागतात आणि ते खडे पण आपण तयार करतो. हे बारीक चिप्स म्हणतात त्याला, 5 mm आतल्या वगैरे.
1: आता खाणीमधून ही खनिजं मिळवणं आणि त्याची पावडर करून ती त्या त्या उत्पादन निर्मिती प्रक्रियेसाठी पोहोचवणं, तर ही पावडर तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे?
0: पावडर तयार करण्याची प्रक्रिया ती 2 प्रकारात केली जाते. जो लम्प्स असतात, अनसाईज असते ते, म्हणजे 5-6 इंचापासून 2 फुटापर्यंत असे वेगवेगळ्या साईजचे ते लम्प्स येतात, दगड येतात, ते आपण त्या स्टोन क्रशरमध्ये पहिल्यांदा घालतो. त्याच्यामध्ये स्टोन क्रशरमध्ये घातल्यानंतर आपण काय करतो, ते साधारण 2 इंच, 1.5 इंच, 1 इंच असे चिप्स त्यातनं बाहेर पडतात. मग ते आपण कन्व्हेअर बेल्टनी मशीन वरती घालतो हॉपरमध्ये. हॉपरमधनं खाली मशीन लावलं, तिथं पल्वरायझर म्हणून मशीन असते खाली, त्या पल्वरायझरमध्ये घातलं की ते साधारण 100 मीस, 125 मीस, 150 मीस माल तयार होऊन बाहेर येतो. मग ते आपण पॅकिंग करतो बॅग्समध्ये आणि ते पुढच्या सप्लायरना ट्रकने पोच करतो. त्याच्यामध्ये फक्त मेसमध्ये थोडासा फरक होऊ शकतो, मेसमध्ये म्हणजे फाईननेसमध्ये. जर जाड माल पाहिजे असेल तर 100 मीस पण देतो, फाईननेस पाहिजे असेल तर साधारण 150, 200, 300, 400 मीसपर्यंत मटेरियल निघतं. आणि हे 400 मीस वगैरे मटेरियल जे आहे ते काही ग्रीस कंपन्या आहेत, कोलगेट वगैरे करणारे जे अशा काही कंपन्या आहेत त्यांना पण लागतं. जे ग्रीस वगैरे करणारे हलक्या प्रतीचं ग्रीस असतं, जे सिमेंट पाईपची जे प्रोडक्शन केलं जातं त्याच्यामध्ये वापरलं जातं, त्या ग्रीसमध्ये हे आपलं मटेरियल थोडंसं वापरलं जातं.
1: ह्या डोलोमाइट पावडरचा उपयोग खत निर्मिती वगैरे तिथे सुद्धा केला जातो, तर त्याचा जमिनीवर किंवा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो?
0: त्याचा फायदा चांगला होतो. डोलोमाइट पावडरमध्ये एमजीओ आणि कॅल्शियम हे 2 घटक मिळत असल्यामुळं ते शेतीला काही अपायकारक नाहीत. पण जी पिकं घेतली जातात त्या पिकांना सुद्धा त्या कॅल्शियमचा उपयोग झाल्यामुळं पिकं पण चांगली येतात. आता आपल्याकडं थोडंसं महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट पिकाला घालायचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण केरळमध्ये मात्र जे कॉफी प्लांट आहेत त्या कॉफीच्या प्लांटला डायरेक्ट ही पावडर त्याच्या जमिनीमध्ये त्याच्या आसपास घातली जाते आणि त्याचा उपयोग त्यांना खूप चांगल्या प्रमाणात आलेला आहे.
1: म्हणजे पिकांचा दर्जा आणि उत्पादनही जास्त
0: येते. हो
1: बर, तसं इकडे महाराष्ट्रात कुठल्या पिकासाठी असं काही आढळलं?
0: महाराष्ट्रात आता थोडस ऊसासाठी लोक थोडं थोडं वापरायला लागले आहेत. कारण कसं होतंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये रासायनिक खतं जास्त वापरली जातात, तर त्यामुळं थोडस लोकांचा अजून तसा या खताकडे किंवा या पावडरीकडे बघण्याचा अजून हे वाढलेला नाहीये. पण कर्नाटकात काही बऱ्याचशा लोकांनी तसा उपयोग केलाय आणि तसं माझ्याकडनं काही लोक घेऊन जात आहेत.
1: या उद्योगामध्ये पर्यावरण रक्षणासाठी काय केलं जातं, कारण धूळ वगैरे तर भरपूरच होत असणार?
0: यामध्ये कसं आहे, आमच्याकडे डस्ट कलेक्टर लावलेला आहे, मशीनलाच ऑलरेडी तो लावलेला आहे. त्या डस्ट कलेक्टरमधून आम्ही बऱ्यापैकी डस्ट एकत्रित करतो आणि ती साठवतो. त्याच्याशिवाय आम्ही इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रा डस्ट कलेक्टर लावून, म्हणजे हे सगळं करून सुद्धा थोडीशी डस्ट राहते गोडाऊनमध्ये, तर ती डस्ट गोळा करण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा डस्ट कलेक्टर लावलेले आहेत. प्रदूषण थोडंसं होतंय, नाही असं नाही, पण ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
1: कामगारांच्या तब्येतीवर या धुळीचा,
0: कामगारांच्या तब्येतीवर या पावडरचा काहीही उपयोग नाही, कारण माझ्याकडे आता 30 वर्षापासून करणारे काम करणारे लोक आहेत आणि ते सुस्थितीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार किंवा काही म्हणजे श्वसनाचे रोग वगैरे काही झालेले नाही.
1: पूरक असे काही उद्योग उभारले जाऊ शकतात या व्यवसायाशी निगडीत असून?
0: हा, या व्यवसायाशी निगडीत म्हणलं तर हे जे यात्रेमध्ये जे कुंकू गुलाल भंडारा वगैरे उधळला जातो, ते उधळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लागते. आता सौंदर्यासारख्या ठिकाणी बघितलं तर वर्षाला 100 गाडी, 100 ट्रक भंडारा उधळला जातो. आपल्याकडं पण जेजुरीला किंवा कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात असं बऱ्याच ठिकाणी हे ज्या यात्रा चालू आहेत या यात्रेमध्ये असं 100-100, 200-200 ट्रक्स असा गुलाल भंडारा असा उधळला जातो. तो भंडारा आपण या पावडरीपासून तयार करू शकतो.

0: या व्यवसायामध्ये फारसं तंत्रज्ञान असं नाही, पण जो नवीन उद्योजक या व्यवसायामध्ये येणार आहे त्याच्याकडं एकतर स्किल, म्हणजे हे जे मटेरियल आहे ह्याचं मार्केटिंगचं स्किल फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या इंडस्ट्री उभा करत असताना असं फारसं काही लागत नाही, पण इंडस्ट्री उभा केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन्स पण आहेत, आणि मार्केटिंगचा विषय पण आहे आणि रॉ मटेरियलचा विषय पण आहे. आता रॉ मटेरियल आम्हाला मिळत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. आत्ता पूर्वी 30 वर्षापूर्वी आम्हाला रॉ मटेरियल इझिली उपलब्ध होत होतं. आत्ता कसं झालं आहे, लोकांची काम करण्याची पद्धत तिथल्या आपण माइन्समधल्या पण ते लोक रात्री पण गाड्या मला लोड करून द्यायचे पूर्वी 30 वर्षापूर्वी. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. तर मग तिथं आता सगळ्या यांत्रिक पद्धतीनं, म्हणजे लोडर असेल, JCB असेल, अशा ह्या यंत्रांनी माल तयार केला जातो आणि भरला जातो, त्यामुळे मग त्याच्यावरती लिमिटेशन असतात. अशी आता परिस्थिती थोडीशी व्हायला लागली आहे. पण रॉ मटेरियल भरपूर आहे कर्नाटकात, खनिज भरपूर असल्यामुळं वेगवेगळ्या टाईपचे खनिज कर्नाटकात, मग त्यातलं हे जे खनिज आहे ते कर्नाटकात भरपूर मिळते.
1: आपल्या ज्या पावडरी आहेत त्या उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कोणतं स्किल अवलंबलं?
0: मार्केटिंग स्किल फार महत्वाचा मोठा विषय आहे. आम्ही आता गेल्या 30 वर्षापासून माझ्याकडे, ज्यावेळेला मी इंडस्ट्री चालू केली त्यावेळेपासूनची काही गिरकं माझ्याकडे आहेत. त्याला कसं असतंय, एक तर तुमचा सप्लाय वेळेवर पाहिजे, तुम्ही दिलेल्या कमेंट्समेंट्स पाळल्या पाहिजेत, आणि क्वालिटी तुम्ही मेंटेन केली पाहिजे, आणि त्याच्याबरोबर थोडंसं आता क्रेडिट सोर्स पण आहे तोही तुम्ही सांभाळला पाहिजे. ह्या सगळ्याचा जर मेळ घातला तर कोणताही उद्योग करायला काही अडचण येत नाही.
1: दर्जा आणि विश्वासार्हता महत्वाची आहेच कोणताही व्यवसाय करायचा असेल तर. शासनाच्या ज्या योजना असतात उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी, तर त्यापैकी कोणत्या योजनेचा उपयोग आपल्याला झाला?
0: पहिल्यांदा आम्हाला जे PMGP जे पूर्वी होतं 1994-95 साली त्याचा आम्हाला फायदा झाला होता. आत्ता जर उद्योग करायचा म्हणला नवीन उद्योजकांना, तर त्याच्याकडे पहिल्यांदा इंडस्ट्री उभा करण्याइतपत भांडवल पाहिजे. म्हणजे कसं, तुम्ही इंडस्ट्री उभी केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो गव्हर्नमेंटचा. 35% काही सबसिडी आहेत, काही 25% आहेत, काही जर नुसत्या लेडीज एंटरप्रेन्युअर असतील तर त्यांना 40% पण परतावा मिळतोय. तर रोख रकमेत पैसे मिळत नाहीत. आता पैसे रिफंड मिळतो तो कसा मिळतो, GST रूपात नाही मिळतो, MSME बिलाच्या रूपात नाही मिळतो. पूर्वी कसं एक रकमे पैसे मिळायचे, तसे नाहीत मिळत आता. त्याच्यासाठी अकाउंटिंग हा जो मेन फॅक्टर आहे तो सुद्धा ह्या उद्योजकांच्या बाबतीत फार महत्वाचा विषय आहे.
1: नवीन उद्योजकांना काही सांगू इच्छिता?
0: तुमच्याकडे जर भांडवलाचं सोर्स असेल आणि MBA सारख्या जर पदव्या तुमच्याकडे असतील तर उद्योगात यायला काही हरकत नाही. कारण उद्योगात जी प्रगती आहे ती प्रगती तुमच्या सर्व्हिसमध्ये इतक्या फास्ट होऊ शकत नाही, आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून मी असं म्हणेन की नवीन तरुणांनी उद्योगामध्ये यावं, आणि ते त्यांच्या दृष्टीनं फायदेशीर होईल. कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. पहिल्यांदा 2-4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तुम्हाला कष्ट करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, पण तिथून नंतरचा मात्र काळ तुमचा चांगला असेल.
2: सर, आज इथे येऊन आपण ही जी काही माहिती दिली, जे मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: उद्योजक पांडुरंग रुपनर यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण ऐका संध्याकाळी 6:35।

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 होतात. प्रसारित करीत आहोत नाट्यधारा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: मंडळी नाट्यधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित प्रसाद सावकार यांनी गायलेली काही गीतं. मराठी संगीत रंगभूमीचे ज्येष्ठ गायक नट पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचं काल बुधवारी दिनांक 17 जून 2026 रोजी वयाच्या 98 वर्षी पणजी गोवा इथं त्यांच्या राहत्या गावी राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगातील आणखीन एक सुवर्णपट पडद्याआड गेलाय. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेली काही नाट्यपदे ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं हे नाट्यपद. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

शिष्यदेह पंडित प्रसाद सावकार यांचा जन्म 14 डिसेंबर 1928 रोजी बडोदा इथं झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार आणि काका गोपीनाथ सावकार यांच्याच नाटक कंपनीया असल्यामुळे बालपणापासूनच प्रसाद सावकार यांना नाटकाचं बाळकडू मिळालं. संगीत संशय कल्लोळ हे सावकारांच्याच कंपनीचं नाटक असल्यामुळं त्यातील सगळ्याच भूमिका त्यांनी साकारल्या. कट्यार काळजात घुसली या नाटकातील सदाशिव आणि कविराज या दोन्हीही भूमिका त्यांनी अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने साकारल्या. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पुरुषोत्तम.

अक्षतोह प्रसाद सावकार यांनी गायलेलं जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. आपण ऐकताय नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. पंडित प्रसाद सावकार यांनी कुलवधू, कोणी एके काळी, एक होता म्हातारा अशा नाटकांमधून सुद्धा भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची गोकर्णाची भूमिकाही उल्लेखनीय ठरली. त्याचबरोबर पेडगावचे शहाणे आणि संत गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटातून सुद्धा त्यांनी भूमिका केल्या. 1960 ते 1972 या काळामध्ये मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचं पुनरुज्जीवन घडून आलं आणि या काळात संगीताला नाट्यसंगीताला नवसंजीवनी देण्याच्या मध्ये प्रमुख गायक नटांमध्ये पंडित प्रसाद सावकार हे अग्रणी होते. कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं हे नाट्यपद. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

पंडित प्रसाद सावकार यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं, गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातील। श्रोतेहो, पंडित प्रसाद सावकार यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा बालगंधर्व सुवर्ण पदक पुरस्कार त्यांना मिळाला। संगीत भूषण राम मराठी पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं। काल त्यांचं निधन झालं। आज ते देहानं आपल्यात नसले तरी त्यांनी गायलेल्या अनेक संगीत रचनांमधून, त्यांच्या नाट्यपदांमधून ते अजरामर राहतील। त्यांना आकाशवाणी परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली। आणि याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत।

0: जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं, गायक होते सुधीर फडके. आराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आजचे पाहुणे श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.

ऐकत हो जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं एन दत्ता यांचं. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी आशा भोसले.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोते हो चौकट राजा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुधीर मुखे यांच्या गीताला संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवता या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी। या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली। परंपरांशी इमाम राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली। मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. फटाकडी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलायत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार.

शोध हो लता मंगेशकर यांनी गायलेलं घर या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. शोध हो, संगीत ह्या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असंच म्हणायला हवं, कारण दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बराच काळ हा संगीताच्या सहवासात घालवत असतो. अनेक प्रकारचे संगीताचे प्रकार आपल्याला भावतात, आपला आनंद वाढवतात आणि दुःख असेल तर ते विसरायची, त्या दुःखाची झळ कमी करायची ताकद ठेवतात. चित्रपट संगीत हे अगदी सर्वसामान्य श्रोत्यांपासून सर्वांनाच आनंद देतं. बऱ्याचदा गीतकारानं जणू आपल्याच भावना शब्दबद्ध केल्यात की काय असं वाटून जातं. असा अनुभव आपल्याला अनेक गीतकारांच्या रचनांमधून येत असतो. अनेक गीतकारांची गीतं आपल्याला भावतात, त्यापैकीच एक म्हणजे गीतकार गुलजार. आजच्या कार्यक्रमात त्यांचीच अशी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर मनाला भावणारी काही गीतं आपण ऐकणार आहोत. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गीत आनंद या चित्रपटातलं.

यशोदेवा मुकेश यांच्या स्वरातील आनंद या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. शब्द आपल्याला प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात आठवणी जपणारी भावना देतात. शब्दाचं मोल आपण जर जपलं तर आपलं आयुष्य हे अनमोल होतं. असंच भारतातील हे कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी असणारे गुलजार यांच्या या गीतातून आपल्याला जाणवतं. यांचं गीत शब्द म्हणजे जणू आपल्याला आपल्याच भावना त्यांनी शब्दात व्यक्त केल्यात याची जाणीव प्रत्येक गीत ऐकताना होते. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच गुलजार यांच्या सुंदर सदाबहार अशा गीतांचा आस्वाद घ्यायचा आहे.

प्रभु हो

0: गुलजार यांच्या गीताला संगीत होतं कनू रॉय यांचं. अनुभव या चित्रपटासाठी गीता दत्त यांनी गायलेलं हे हळुवार सुंदर असं गीत आपण ऐकलं. आपण ऐकतोय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आणि आज या कार्यक्रमात आपण गीतकार गुलजार यांच्या काही गीतरचनांचा आस्वाद घेतोय.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
0: मंडळी जे देखे रवी जे देखे कवी ते न देखे रवी ही उक्ती तंतोतंत लागू पडते असे गीतकार गुलजार. गुलजार यांच्या काव्य सामर्थ्याबद्दल असंच वाटून जातं कारण अत्यंत उत्कट अशा भावना शांतपणे शब्दबद्ध करण्याचं कसब त्यांच्या काव्यातून आपल्याला दिसून येतं. याचाच अनुभव घेण्यासाठी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील आंधी या चित्रपटातील हे छानसं गीत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या काही गीतरचनांचा आस्वाद घेतोय. गुलजार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कवी, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लिहिलेल्या उत्कृष्ट अशा कौटुंबिक आणि कलात्मक चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी आंधी, परिचय, इजाजत, माचीस, अंगूर, मौसम असे कलात्मक चित्रपट दिग्दर्शित केले, ते गाजलेले आहेत. ऐकूया त्यांच्या परिचय या चित्रपटातील हे छानसं गीत लता मंगेशकर आणि भूपिंदर यांच्या स्वरात.

श्रोतहो कवी लेखक गुलजार हे अत्यंत गहन लेखनासाठी ओळखले जातात. प्रेम, आठवणी, वेदना, दैनंदिन जीवनातील शांत भावना ते अत्यंत चपलकपणे शब्दबद्ध करतात. काव्य, गीत हे चित्रपटाच्या माध्यमातून गुलजार साहेबांच्या शब्दातून आपल्याला आपल्याच अनेक भावना व्यक्त होतात काय असं जणू ऐकताना वाटावं. ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने गौरवलेले, पद्मभूषण या पद्म पुरस्काराने ज्यांचा सन्मान केलाय असे गुलजार. ऐकूया कार्यक्रमात शेवटी गुलजार यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट आहे इजाजत.

त्याला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. इजाजत या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, साधना सरगम यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हर्षित अभिराज यांचं. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील इलाही जमादार यांची ही गीतरचना, संगीत हर्षित अभिराज यांचं.

श्रोतेहो रमेश उबाळे यांच्या गीताला संगीत होतं मधुकर झिराडकर यांचं. अमीय दाते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजतात. यानंतर आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, कसं येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे CA मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण

0: घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्जात जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं
0: बरं
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर, गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं,
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं,
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं,
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले, पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणाव तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
1: बरोबर,
0: अशा वेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं,
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो,
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
0: हो,
1: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे. आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
0: बरं,
1: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस. एक तुम्ही जर चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
0: बरं,
1: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
0: बरं,
1: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या.
0: हा,
1: 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःच एकट्याचं पण कन्सिडर करू शकता. पण आजकालच्या पिढीमध्ये दोघही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
0: बरं,
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
0: बरं,
1: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधी

0: कधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल. तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा
0: वेगळी
1: असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं आणि सांगितलेले मुद्दे आहेत
0: त्याचाही
1: पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअर साठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना, एक ईएमआय भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याजदरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारी गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे

0: जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक्स, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणार फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद वेळेस असू शकतात पण एनबीएफसी मध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाइड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाही चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं

0: नाही सांगत आहे. तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
1: हो,
0: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर.
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
0: एक 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसं पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत, म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे.
1: हो,
0: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
1: हो,
0: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो,
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो, पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेइंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायला हवी? इथे
0: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनत. समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात.

0: जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं, ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांग.
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी. जर आपण फ्लॅट घेतो आहे तर इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाहीये. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं.
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडस कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं, रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो. तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं.
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं. तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडस वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकताई, जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा, या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्कीच.
1: आणि तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल,
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय

0: होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहे. तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मनसीताई?
1: नक्कीच.
0: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
1: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा मोहल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महाल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायची नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेस

0: होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात
1: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
0: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटोलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही अशी ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्यून आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतो, तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारण घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे, हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
0: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डँड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते, तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
0: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं, तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे, अनुवंशिकतेमुळे होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर मुलांना ते नक्कीच आवर्जूनच होतं, तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो, नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअरफॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअरफॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इन्फ्लुएंस असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो, तर तब्येत खराब झाली असेल जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअरफॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे, तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण

0: धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन बी सेवन, ज्याला आपण बायोटीन म्हणतो, ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल्व, जर बी ट्वेल्व ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन डी थ्री पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हिटॅमिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतले असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो अलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा अलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा अलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे अलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाइज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्सिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्सिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्सिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही युज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि नुसतंच ऍडव्हर्टाइजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्की.

0: असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत.

0: शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या ज्या केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. खूप पेशंट मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल ही लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणता येईल सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले. तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात, ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंट पेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुट

0: वाढत असतील आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच श्रद्धा, एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना,
1: सगळ्याबद्दल काय सांगा.
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण युज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा. त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी युज करू शकता, नॅचरल मेहंदी, किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा, कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो, त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा, कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे, कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल.
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर नेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20-25 टक्कल पडत असेल, अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे, ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञांकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो, त्याच्यामध्ये व्यवस्थित OT मध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
0: हो,
1: प्रतिसाद.
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये, जसं होममेड रेमेडीज ज्या युज होतात, तर दही, लिंबू, ह्या अतिप्रमाणात
1: रस लावणे,
0: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला, कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 तरी

0: तुम्ही केस धुवायला हवेत आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून की ज्याच्यामध्ये पॅराबेन SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी, ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील,
0: सुंदर दिसतील.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकली, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026

0: या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनू राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्टल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्रखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बोरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून

सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मध्ये तृणमूलचे आमदार शोभन देव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो 1:40 आणि 32 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं.

संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान

0: पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: झुलवा ही कादंबरी आहे. या कादंबरीतील येलू ही मुख्य व्यक्तिरेखा जोगतीन यल्लमादेवीला मुकोटा डोक्यावर घेऊन गावभर जोगवा मागणं आणि त्यातून उदरनिर्वाह भागवणं हा तिचा दिनक्रम. यल्लमादेवीवर नितांत श्रद्धा असलेली आयुष्यात तिलाच वाहिलेली तीच आपलं भलं करील हा हिशोब विश्वास. येलूला जगन नावाची मुलगी. जगनने आपल्यासारखंच कुणाशी झुलवा लावून जगू नये तर चांगल्या घरी लग्न लावून तिने संसार करावा यासाठी तिची धडपड. परंतु जोगतिनीची मुलगी म्हणून तिला कुठेही तिच्या मनासारखं करता येत नाही. तेव्हा शेवटी नाईलाजाने ती जगनला यल्लमाची आपल्यासारखंच जोगतिनीसारखं आयुष्य जगावं असं सुचवते. जगन ही शाळा शिकू पाहते, गावातल्या तालेवारांसारखी

0: आपणही कुणाशी लग्न लावून संसार करावा आणि आईने स्वीकारलेल्या मार्गापासून दूर राहावं या विचाराची, त्यासाठी तिची धडपड, मात्र तिला यश येत नाही। शेवटी जगनला आईचाच मार्ग स्वीकारावा लागतो। जगन देवावर विश्वास ठेवत नाही ना यल्लमा देवीवर। देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, तसंच तो चांगलंही करत नाही अशी तिची श्रद्धा। या श्रद्धेला कारण वाट्याला आलेला नशिबाचा भोग देवी दूर करत नाही म्हणून। शेवटी जगन एका मुलीची आई होते आणि घर सोडून निघते। येलू जगनचा पाठलाग करते आणि शेवटी पुराच्या वाहत्या नदीमध्ये देवीसह वाहून जाते। जयंत जगनला स्वप्न दाखवतो, तिच्याशी लग्न मात्र करीत नाही। कृष्णा तरुण आणि तालेवार, बापाचा तालेवार घराण्यातला मुलगा, जगनला नादी लावू पाहतो। जगन त्याला झुलवा लावण्याचा आग्रह करते, तो नकार देतो। जगन त्याला यल्लमाची देवीची भीती घालते। योगायोग असा आहे की कृष्ण आजारी पडतो। दुसरी जोगतीन रेणुका अंगात येऊन कृष्णाला सांगते की ही सगळी करणी जगन आणि तिची आई येलू यांची आहे। यावर कृष्णाचा विश्वास बसतो। मुलगा मरणाच्या दाराशी आहे पाहून त्याचा बाप संतापतो, परंतु जगन हे सगळं खोटं आहे, तू फक्त माझ्याशी झुलवा लाव इतकाच आग्रह धरते। चार समजुतीच्या गोष्टी सांगते, त्यातूनच कृष्णा आणि त्याचा बाप राजी होतात आणि कृष्णाचा जगनशी झुलवा लावला जातो। परसू हा आणखी एक इथला व्यक्तिरेखेचा भाग, हा येलूचा गुरु, तो सांगेल त्याप्रमाणेच येलूने वागावे अशी त्याची अपेक्षा, त्याप्रमाणे ती वागते देखील। परंतु जगन कधी कधी त्याची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, त्याच्या या अपेक्षांना त्यामुळे तडा जातो। परसू हा तृतीय पुरुष असून तो येलूच्या आधाराने जगत असतो। जोगतिनीच्या वाट्याला जे आयुष्य येतं ते त्यांना उद्ध्वस्त करणारे असते, या उद्ध्वस्तेचा हा आलेख आहे। या जोगतिनीचा श्रद्धेचा विषय, झुलवा लावण्याचा संस्कार, गाववाडा, गावातील प्रतिष्ठा आणि संधी साधूपणा, या सगळ्यांचा यात समावेश आहे। इतरही काही व्यक्तिरेखा आहेत, त्यात अपेक्षा ठेवतात की जगनने तमाशात येऊन वेगळं आयुष्य जगावं, परंतु याच आयुष्यात असलेल्यांची काय वाता झालेली आहे ती दाखवणारी पात्रे जशी रेणुका, दारशी यात आहेत। आई मुलगी या दोघींच्या आलेल्या आयुष्याला चढ उताराचे ताणतणाव, यल्लमा देवीवरची श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संघर्ष या कादंबरीत आहे। भाषा ग्रामीण, वातावरण ग्रामीण, त्याला अनुसरून असणारी भाषा यात आहे। अनेक लहान मोठी पात्रे आणि प्रसंग आहेत जे कथानकाला अनुसरून पुढे घेऊन जाण्यास मदत करतात। जोगतिनीच्या आयुष्यात जे काही परवडीचे असू शकते त्याचा हा आलेख होय। लेखक बंडू तुपे यांची ही कादंबरी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे। त्याचं कारण या कादंबरीच्या विषयाचं वेगळेपण, त्याच्या मांडणीचं वेगळेपण, तिच्यात असलेलं प्रवाहीपण आणि त्याला अनुसरून लेखकाने निर्माण केलेलं दृश्यमय वातावरण होय।
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कोहळा पिकासाठी निचरा होणारी भारी जमीन आणि रेताळ मध्यम जमीन चांगली मानवते। चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताळ जमिनीत हवेल जोमानं वाढतो। उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं। खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं। खरीपामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते, म्हणजे जून जुलैमध्ये लागवड केली जाते। काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं। पूर्व मशागत करताना आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या चार पाळ्या द्याव्या। शेताची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी। सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कोहळा पिकासाठी निचरा होणारी भारी जमीन आणि रेताळ मध्यम जमीन चांगली मानवते। चोपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताळ जमिनीत हवेल जोमानं वाढतो। उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं। खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं। खरीपामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते, म्हणजे जून जुलैमध्ये लागवड केली

0: जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागत करताना आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या चार पाळ्या द्याव्या, शेताची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी, सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25 टन इतकं द्यावं, त्यानंतर पालाश, स्फुरद आणि नत्राचा योग्य हप्ता द्यावा. खरीपामध्ये पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही. आंतरमशागत करताना वारंवार खुरपण्या करून तणांचा नाश करावा. खुरपण केल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. वेलीला आधार देऊन मांडव घातला तर उत्तम होतं. कोळ्यामध्ये कोईम्बतूर कृषी संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या काही जाती असून यामध्ये CO1 ही जात 140 दिवसांमध्ये येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6 ते 8 किलो भरतं. यामध्ये गर जास्त असून बियांचं प्रमाण कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. या फळामध्ये 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिनं, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्फुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी त्याची तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं.
1: कृषीवाणी कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. सादर करते होते रोशन जाधव.

0: आकाशवाणी जळगाव केंद्रा निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला, त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिय आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असे म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावयाची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम, प्राणाला ब्रह्म

0: असे म्हटले आहे, प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुप्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाची नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते, त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि हुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षी उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्या

0: दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी

0: वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे
0: अवश्य ऐका दिनांक 22-23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: शोधा, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसूकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: तीन वाजता दुपारचे आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर

महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मेंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170

मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. शुभसंध्या. सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत काश्मीर की गली या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, एस एच बिहारी यांनी लिहिलेलं हे गीत. यानंतर सिलसिला या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, जावेद अख्तर यांनी रचलेलं आणि शिवहरी यांचं संगीत असलेलं हे गीत.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोते हो, तुम्ही ऐकताय आकाशवाणीचे सांगली केंद्र. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढे ऐकूयात कटी पतंग या सिनेमातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांनी रचलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

श्रोते हो, यानंतर घर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, गुलजार यांनी रचलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं हे गीत.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर चित्तचोर या सिनेमातलं येसुदास यांनी गायलेलं, रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

श्रोतेहो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजतात. युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या ऊतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाइमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या

0: कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI च्या सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI च्या अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेध विश्वाचा.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप

0: जॉब्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया. मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगणा संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातून झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते, कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
2: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
3: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचा जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता, पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
2: कुठल्या सालची गोष्ट ही?
3: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
2: ओके.
3: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो. काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो. त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात. त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली

0: जर तुम्ही एक तास सराव करत असाल तर 20 मिनिट मलखांब करायचे.
1: अच्छा.
0: हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मलखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मलखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल, तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं. जेव्हा जेव्हा थोडस एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवीय आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाही आहे, ही कुठली अशी गोष्ट नाही आहे की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते. पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचं आहे मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाही आहे की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल. तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांब मध्ये नाही. मलखांब मध्ये एक एलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या ह्याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व्ह आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व्ह असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे तुम्ही शोल्डर्सची एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे, हात तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅक मध्ये, तुमच्या ग्लूट्स मध्ये, तुमच्या कोर मध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्सिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं

0: तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला कधी घ्यायचा आहे कधी सोडायचा हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोर जोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं. तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला एक पाच शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांवर बसून, तर तो मला खाली घालता यावं पहिले. आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला

0: त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा
0: आणि एकाग्रता सुद्धा म्हणजे याच्यात असं आहे मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास त्यावेळी ते आमच्या ज्या मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा तू कोणाचं उदाहरण घे तू धोनीचं उदाहरण घे तेंडुलकरचं उदाहरण घे कोहलीचं उदाहरण घे इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असं असं एलिमेंट बसवून देणे हे कर हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते. जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले तयार झाले की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचंय. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणून हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्य स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली तर तीनही ऍपरेटर्स आहेत क्रॅश मॅट्स आहेत चांगले फ्लोअर मॅट्स आहेत तर ती सगळी सोयीसुविधा दिली आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल सांस्कृतिक खेळ सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काही टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो इथल्या संघटकांचा होऊ शकतो इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक काबर तयार झाले इतके चांगले कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव खेळ टिकव कसा त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे तो त्याचा वेळ देतोय या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल कोचेसला पण संघटकांना पण प्रशिक्षकांना सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यांचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलं, चांगलं विरांगणचं पण केलं.

0: आणि त्यामागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी

प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात ओंकार महामुनी आणि सहकारी यांच्या आवाजातील संगीत भजन तुम्ही आता ऐकलत. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमात वरद इंडस्ट्रीजचे संस्थापक पांडुरंग रुपनर यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत सादर करते मुक्सित मुजावर. 6:55 21 जून या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष मालिका योग संजीवनी. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. साडेसात वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला वांगी लागवड याविषयीची माहिती लेखक दिलीप अण्णा खोत. त्यानंतर मिरची लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल वाचकस्वर महेश इनामदार यांचा. आणि त्यानंतर पुंडलिक फरांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जागर गीत. सादर करते मुक्सित मुजावर. 8 एक गाणे ताजेतवाने. 8:15 काही गझल आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या. 9 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 नभू नाट्य आपण ऐकू शकाल प्राध्यापिकेची स्कूटर. लेखक अरुण नाशिककर. सादर करते विजय रणदिवे. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंजिरी असणारे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग तिलक कामोद. श्रोतेहो आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या 19 जून आमची प्रातःकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:05 गिरवाणवाणीमध्ये समूह स्वरात सप्तसती देवी स्तुती आपण ऐकू शकाल. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात हरित गृह याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योगासन नियम आणि काळजी याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेल्या माहितीचा 3 सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आपण ऐकू शकाल. सादर करते विजय भुयार. 6:55 योग संजीवनी

0: जून या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका, सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:55. सकाळी 7 आज दिनांक, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा कार्यक्रम ऐकू शकाल 8:55. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. 9:30 आजचे पाहुणे. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00. 10:15 गांधी वंदना, वाचक स्वर शुभांगी चव्हाण यांचा, सादर करते मुक्सित मुजावर. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल 11:00. उद्याच्या भागात लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त जागृतीपर विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन दीपाली गळदे यांचं, सादर करते श्रीनिवास जरंडीकर. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत संध्याकाळी 5:00. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दादाभाऊ तांबे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संगीत भजन. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 8:15 काही कव्वाली आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंजुषा कुलकर्णी यांचं गायन, राग छायानट. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम उद्योग जगत. आज आपण ऐकणार आहोत वरद इंडस्ट्रीजचे संस्थापक पांडुरंग रुपनर यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते मुक्सित मुजावर.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र, गणपती पेठ, सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र, गणपती पेठ, सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार. खनिज संपत्ती ही आपल्या देशाच्या औद्योगिक आणि कृषी विकासाचा महत्वाचा पाया मानली जाते. जमिनीतून मिळणारे डोलोमाइट, लाईमस्टोन, कॅल्शियम यासारखे खनिज घटक विविध उद्योगांमध्ये तसंच शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात. या खनिजांपासून तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या पावडरचा वापर स्टील, सिमेंट, बांधकाम उद्योग तसंच मातीची सुपीकता वाढवणाऱ्या खतांमध्ये केला जातो. त्यामुळे हा उद्योग केवळ उत्पादनापुरता मर्यादित नसून तो उद्योग निर्मिती, शेती आणि रोजगार निर्मिती यांच्याशीही जोडलेला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच खनिज आधारित पावडर उत्पादन क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वरद इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक श्रीयुत पांडुरंग रुपनर. 1994 पासून ते या क्षेत्राशी निगडीत आहेत. खनिज पावडरच्या या व्यवसायाव्यतिरिक्त यालाच पूरक असणारे अनेक व्यवसायही ते चालवतात. त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. तर बोलूया त्यांच्याशीच. सर नमस्कार.
1: नमस्कार.

0: आपल्या व्यवसायातील विविध पैलूंविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण सुरुवातीला थोडं आपल्याविषयी.
1: मी मूळचा दुधेगाव या गावचा असून कवठेमंगळ तालुक्यामध्ये शेवटचं दुधेगाव हे गाव आहे. गेल्या 30 वर्षापासून मी कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी या दोन्ही ठिकाणी उद्योग करतोय. मी स्वतः बीकॉम ग्रॅज्युएट आहे आणि माझी परिस्थिती अत्यंतच हालाकीची होती आणि त्या परिस्थितीतून मी बरंच स्ट्रगल करत या उद्योगात आलेलो आहे. माझे आई वडील त्यांनी बरीच वर्ष मोलमजुरी करून किंवा मिलमध्ये काम करून मला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकलो आणि त्यांच्या त्या कार्याचं, त्यांच्या त्या श्रमाचं फळ म्हणून मी आज एक उद्योजक म्हणून नावाला आलेलो आहे.
0: मग हा व्यवसाय कसा सुरू केला?
1: 1981 साली ग्रॅज्युएट झालो. त्यानंतर पहिली 5 ते 6 वर्ष मी माधवनगरला एका कंपनीमध्ये काम करत होतो दिवाणजी म्हणून. तर त्यानंतर मी एका माझ्या मित्रासोबत अकाउंट्स ब्युरो म्हणजे काही व्यापाऱ्यांचे अकाउंट्स लिहिणे आणि त्यांचे ते फायनल करून देणे हे काम मी 3-3 वर्ष करत होतो. नंतर असं झालं की माझ्या एका पाहुण्याला त्यांच्याच रिलेटिव्हनी उद्योगामध्ये पार्टनर करून घेतो असा शब्द दिला होता, पण ज्यावेळेला उद्योग चालू झाला त्यावेळेला तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि म्हणून आम्ही आमचेच कॉलेजचे 3 मित्र आणि तो एक इसम असं चौघांसाठी म्हणून एक इंडस्ट्री काढायचं ठरलं. सुरुवातीच्या काळात भांडवलाची उपलब्धता नव्हती, तरी आम्ही चौघांनी म्हणून 25,000 रुपये गोळा करून एमआयडीसीमध्ये एक प्लॉट घेतला आणि ह्या व्यवसायाकडे आम्ही वळलो.
0: सुरुवातीला कुठला व्यवसाय सुरू केलात आणि कसे होते ते सुरुवातीचे दिवस?
1: सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते, कारण फक्त आमच्याकडे 1,00,000 रुपये भांडवल एवढंच होतं. त्यातूनच आम्ही 85,000 एक प्लॉट घेतला एमआयडीसीमध्ये आणि त्याच्यासाठी लागणारं जे कर्ज वगैरे आहे ते MSFC कडून घेतलं होतं. MSFC कडून कर्ज घेताना सुद्धा आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं.
0: पहिली इंडस्ट्री जी सुरू केलीत आपण, ती कशाची होती?
1: पहिली आम्ही इंडस्ट्री चालू केली ती इक्वल मिनरल अँड ग्राइंडिंग इंडस्ट्री या नावानं. डोलोमाइट पावडर फक्त करत होतो आम्ही. डोलोमाइट पावडर हे त्यावेळेला ज्या मोझॅक टाईल्स या इंडस्ट्रीज होत्या, आता तो कन्सेप्ट बंद झाला, तर मोझॅक टाईल्समध्ये हा माल वापरला जायचा. डोलोमाइट पावडर ही जी आहे ही मोझॅक टाईल्समध्ये वापरली जायची. तर हा उद्योग पहिल्यांदा आम्ही सुरू केला आणि तेच फक्त बेस होता, त्याच्याशिवाय वेगळं काही नव्हतं. म्हणजे फक्त मोझ्या टाईल्सवाल्यांनाच मटेरियल देत होतं आणि ते खूप प्रमाणात लागत होतं, त्यामुळे त्याच्याकडेच आम्ही फोकस जास्त केला होता.
0: पण आता मोझाईक टाईल्सचं वापरणंच बंद झालं, तर त्यानंतर आपल्याही उद्योगाला फटका बसला असेल.
1: हा, 15 वर्षानंतर मोझ्या टाईल्स बऱ्यापैकी बंद झाल्या आणि तो आमचा धंदा आम्हाला डायव्हर्ट करावा लागला. मग आम्ही काय केलं, ते जी डोलोमाइट पावडर आहे आणि कुठं कुठं वापरली जाते याचा शोध घेतला, तर ही डोलोमाइट पावडर फर्टिलायझर्स बनवण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर कुंकू, गुलाल, भंडारा हा जो यात्रेमध्ये वगैरे उधळला जातो या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. आम्ही त्याकडे वळलो. थोडंसं पहिल्यांदा 1-6 महिने वगैरे आम्हाला थोडासा सेटबॅक बसला, पण नंतर बऱ्यापैकी त्याचा चांगला फायदा झाला.
0: पण मुळात ही डोलोमाइटची पावडर असते किंवा त्याचा यूज प्रोडक्शनमध्ये होऊ शकतो हे कसं सुचलं?
1: हा, तर कुपवाड एमआयडीसीमध्ये माझे एक रिलेटिव्ह होते, ते मोझॅक टाईल्सचं काम करत होते आणि त्यावेळेला ह्या डोलोमाइट पावडरचं उत्पादन कमी होतं आणि त्यांना असं लाईन लावून किंवा आज पैसे दिल्यानंतर 15 दिवसांनी माल मिळायचा, 20 दिवसांनी माल मिळायचा. मग आम्ही त्याच्याकडे एकदा कन्सल्ट करायला सहज गेलो असता त्यांनी सांगितलं की दुसरं काही करण्यापेक्षा, म्हणजे आम्ही एक विषय असा घेतला होता त्यावेळेला की खिळेमुळे तयार करायचं असं उद्योग करायचं असं ठरलं होतं, पण ते नंतर आम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे ते कुठं काय करताय तुम्ही, त्याच्यापेक्षा हा उद्योग चांगला आहे डोलोमाइट पावडर आणि मला लागतोय, मी ज्याच्याकडनं घेतोय ते 15 दिवसांनी 20 दिवसांनी मला देतोय, तर हे तुम्ही केलं तर तुम्हाला सुटेबल होईल आणि त्यामुळे ह्या आम्ही उद्योगाकडे वळलो.
0: मग यासाठी कच्चा माल वगैरे जो काही आवश्यक असतो तो कुठून उपलब्ध झाला?
1: मिनरल्स हा जो प्रकार आहे तो कर्नाटकात जास्त मिळतो, तर कर्नाटकात लोकापूर या गावी हेच रॉ मटेरियल मिळते हे आम्ही माहिती करून घेतली होती, कारण असंच एक युनिट तिथं आमच्या कुपवाड एमआयडीसीमध्ये चालू होतं. तर त्याच्याकडनं त्या मशिनरी कुठं मिळतात, त्याचं कुठं उत्पादन तयार होतं मशिनरीचं, किंवा रॉ मटेरियल कुठं मिळतो, किंवा ह्याची गिराय कुठं आहेत, ह्याची सगळी आम्ही अभ्यास केला होता आणि ह्या मशिनरी आम्ही कानपूर, जे UP मध्ये आहे कानपूर, तिथून आणल्यात आणि रॉ मटेरियल कर्नाटकातून घेतोय.
0: फर्टिलायझर आणि मोझाईक टाईल्सची निर्मिती यामध्ये ही डोलोमाइट पावडर मुख्यत्वे वापरली जाते, तर याची निर्मिती प्रक्रिया कशी असते असं काही सांगता येईल?
1: मोझाईक टाईल्स त्यावेळेला जे बनत होते त्यावेळेला खडी, सिमेंट

0: आम्ही ही आमची पावडर असं मिक्स करून डायमध्ये घालून त्याला ते मोजेटाइज करत होते.
1: लाईमस्टोन पावडर आणि कॅल्शियम पावडर, तर याचा वापर कोणत्या क्षेत्रात होतो आणि कसा केला जातो?
0: लाईमस्टोन पावडर आणि कॅल्शियम पावडर याचं दोन्हीचं साधारण कंटेंट सेमच असतात. काही लोक त्याला कॅल्शियम पावडर म्हणतात, काही लोक त्याला लाईमस्टोन पावडर म्हणतात. लाईमस्टोन पावडर ही मुख्यतः कॅटल फीडमध्ये, पोल्ट्री फीडमध्ये यूज केली जाते. तर याच्यामध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज साधारण 35% असतं लाईमस्टोनमध्ये, आणि ते जनावरांना किंवा कोंबड्यांना फार उपयोगी असतं आणि त्याचा वापर कॅटल फीड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तर याच्यामध्ये त्यांचं पर्सेंटेज ठरलेलं असतं. म्हणजे 100 किलोची बॅग करायची असेल तर 90 किलो ते आणि 10 किलो आमचं मटेरियल वापरायलाच लागतं, कारण त्याशिवाय त्याचं कॅल्शियमचं पर्सेंटेज हे जनावरांना किंवा कोंबड्यांना त्याचा उपयोग चांगला होतो. आणि ह्याचं प्रोडक्शन सुद्धा ह्यूजमध्ये असते. लाईमस्टोन पावडरचं आम्ही 700 ते 800 टन दर महिन्याला करतो आणि हे ज्या कंपनीमध्ये वापरलं जातं त्यांचं प्रोडक्शन हे 1000 टनामध्ये असते.
1: आणि मग याच्यासाठीचा कच्चा माल कुठे मिळतो?
0: याच्यासाठीचा कच्चा माल पण तिथंच मिळतो, लोकापूरमध्येच मिळतो. तिथं बऱ्याचशा माईन्स आहेत, म्हणजे लाईमस्टोनची माईन्स आहे, डोलामेटची आहे, हाय ग्रेडेड लाईमस्टोनची आहे, हाय ग्रेड डोलामेट आहे. हाय ग्रेड डोलामेटमध्ये MgOचं पर्सेंटेज जास्त असतं आणि त्याच्या इथे फार कडक असतो. काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये ते वापरलं जाते, पण बऱ्यापैकी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याचं खूप कमी आहे. आता थोड्याशा प्रमाणात ते वापरलं जाते पेविंग ब्लॉकमध्ये, पण त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे आणि त्याला पावडर लागत नाही आहे, त्याला बारीक खडे लागतात, कारण त्याला ते टणकपणा आणण्यासाठी किंवा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी म्हणून त्याला ते खडे लागतात. ते खडे पण आपण तयार करतो, बारीक चिप्स म्हणतात त्याला, 5 mm आतल्या वगैरे.
1: आता खाणीमधून ही खनिज मिळवणं आणि त्याची पावडर करून ती त्या उत्पादन निर्मिती प्रक्रियेसाठी पोहोचवणं, तर ही पावडर तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे?
0: पावडर तयार करण्याची प्रक्रिया ती 2 प्रकारात केली जाते. जो लम्स असतात, अनसाईज असते ते, म्हणजे 5-6 इंचापासून 2 फुटापर्यंत असे वेगवेगळ्या साईजचे ते लम्स येतात, दगड येतात, ते आपण त्या स्टोन क्रशरमध्ये पहिल्यांदा घालतो. त्याच्यामध्ये स्टोन क्रशरमध्ये घातल्यानंतर आपण काय करतो, ते साधारण 2 इंच, 1.5 इंच, 1.5 इंचाचे असे चिप्स त्यातनं बाहेर पडतात. मग ते आपण कन्व्हेअर बेल्टनी मशीन वरती घालतो हॉपरमध्ये. हॉपरमधनं खाली मशीनला आलं, तिथं पल्वरायझर म्हणून मशीन असते खाली, त्या पल्वरायझरमध्ये घातलं की ते साधारण 100 मेस, 125 मेस, 150 मेस माल तयार होऊन बाहेर येतो. मग ते आपण पॅकिंग करतो बॅग्समध्ये आणि ते पुढच्या सप्लायरना ट्रकने पोच करतो. त्याच्यामध्ये फक्त मेसमध्ये थोडासा फरक होऊ शकतो. मेसमध्ये म्हणजे फाईननेसमध्ये, जर जाड माल पाहिजे असेल तर 100 मेसपर्यंत येतो, फाईननेस पाहिजे असेल तर साधारण 150, 200, 300, 400 मेसपर्यंत मटेरियल निघतं. आणि हे 400 मेसचं वगैरे मटेरियल जे आहे ते काही ग्रीस कंपन्या आहेत, कोलगेट वगैरे करणारे जे अशा काही कंपन्या आहेत त्यांना पण लागतं. जे ग्रीस वगैरे करणारे आहेत, हलक्या प्रतीचं ग्रीस असतं, जे सिमेंट पाईपचे जे प्रोडक्शन केलं जातं त्याच्यामध्ये वापरलं जातं, त्या ग्रीसमध्ये हे आपलं मटेरियल थोडंसं वापरलं जातं.
1: ह्या डोलोमाइट पावडरचा उपयोग खत निर्मिती वगैरे तिथे सुद्धा केला जातो, तर त्याचा जमिनीवर किंवा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो?
0: त्याचा फायदा चांगला होतो. डोलोमाइट पावडरमध्ये MgO आणि कॅल्शियम हे 2 घटक मिळत असल्यामुळं ते शेतीला काही अपायकारक नाहीत, पण जी पिकं घेतली जातात त्या पिकांना सुद्धा त्या कॅल्शियमचा उपयोग झाल्यामुळं पिकं पण चांगली येतात. आता आपल्याकडं थोडंसं महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट पिकाला घालायचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण केरळमध्ये मात्र जे कॉफी प्लांट आहेत त्या कॉफीच्या प्लांटला डायरेक्ट ही पावडर त्याच्या जमिनीमध्ये त्याच्या आसपास घातली जाते आणि त्याचा उपयोग त्यांना खूप चांगल्या प्रमाणात आलेला आहे.
1: म्हणजे पिकांचा दर्जा आणि उत्पादनही जास्त
0: येत आहे.
1: तसं इकडे महाराष्ट्रात कुठल्या पिकासाठी असं काही आढळून?
0: महाराष्ट्रात आता थोडस ऊसासाठी लोक थोडं थोडं वापरायला लागले आहेत, कारण कसं होतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये रासायनिक खतं जास्त वापरली जातात, त्यामुळं थोडस लोकांचा अजून तसा या खताकडे किंवा या पावडरीकडे बघण्याचा अजून हे वाढलेला नाही आहे. पण कर्नाटकात काही बऱ्याचशा लोकांनी त्याचा उपयोग केला आहे आणि तसं माझ्याकडनं काही लोक घेऊन जात आहेत.
1: या उद्योगामध्ये पर्यावरण रक्षणासाठी काय केलं जातं, कारण धूळ वगैरे तर भरपूरच होत असणार?
0: यामध्ये कसं आहे, आमच्याकडे डस्ट कलेक्टर लावलेला आहे, मशीनलाच ऑलरेडी तो लावलेला आहे. त्या डस्ट कलेक्टरमधून आम्ही बऱ्यापैकी डस्ट एकत्रित करतो आणि ती साठवतो. त्याच्याशिवाय आम्ही इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रा डस्ट कलेक्टर लावून, म्हणजे हे सगळं करून सुद्धा थोडीशी डस्ट राहते गोडाऊनमध्ये, तर ती डस्ट गोळा करण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा डस्ट कलेक्टर

0: लावलेले आहेत. प्रदूषण थोडंसं होतंय नाही असं नाही, पण ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
1: कामगारांच्या तब्येतीवर या धुळीचा,
0: कामगारांच्या तब्येतीवर या पावडरचा काहीही उपयोग नाही, कारण माझ्याकडे आता 30 वर्षापासून करणारे काम करणारे लोक आहेत आणि ते स्थूर स्थितीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार किंवा काही म्हणजे श्वसनाचे रोग वगैरे काही झालेले नाही.
1: पूरक असे काही उद्योग उभारले जाऊ शकतात या व्यवसायाशी निगडीत असून?
0: हा, या व्यवसायाशी निगडीत म्हणलं तर हे जे यात्रेमध्ये जे कुंकू गुलाल भंडारा वगैरे उधळला जातो, ते उधळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लागते. आता सौंदर्यासारख्या ठिकाणी बघितलं तर वर्षाला 100 ट्रक भंडारा उधळला जातो. आपल्याकडं पण जेजुरीला किंवा कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात असं बऱ्याच ठिकाणी हे ज्या यात्रा चालू आहेत या यात्रेमध्ये असं 100-100, 200-200 ट्रक्स असा गुलाल भंडारा असा उधळला जातो. तो भंडारा आपण या पावडरीपासून तयार करू शकतो. या व्यवसायामध्ये फारसं तंत्रज्ञान असं नाही, पण जो नवीन उद्योजक या व्यवसायामध्ये येणार आहे त्याच्याकडं एकतर

0: व्यवसायाशी निगडीत असून?
1: हा, या व्यवसायाशी निगडीत म्हणलं तर हे जे यात्रेमध्ये जे कुंकू गुलाल भंडारा वगैरे उधळला जातो ते उधळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लागते. आता सौंदतीसारख्या ठिकाणी बघितलं तर वर्षाला एक 100 ट्रक भंडारा उधळला जातो. आपल्याकडं पण जेजुरीला किंवा कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात असं बऱ्याच ठिकाणी हे ज्या यात्रा चालू आहेत या यात्रेमध्ये असं 100-100, 200-200 ट्रक्स असा गुलाल भंडारा असा उधळला जातो. तो भंडारा आपण या पावडरीपासून तयार करू शकतो. या व्यवसायामध्ये फारसं तंत्रज्ञान असं नाही, पण जो नवीन उद्योजक या व्यवसायामध्ये येणार आहे त्याच्याकडं एक तर स्किल म्हणजे हे जे मटेरियल आहे ह्याचं मार्केटिंगचं स्किल फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या इंडस्ट्री उभा करत असताना असं फारसं काही लागत नाही, पण इंडस्ट्री उभा केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन्स पण आहेत आणि मार्केटिंगचा विषय पण आहे आणि रॉ मटेरियलचा विषय पण आहे. आता रॉ मटेरियल आम्हाला मिळत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. आत्ता पूर्वी 30 वर्षापूर्वी आम्हाला रॉ मटेरियल इझिली उपलब्ध होत होतं. आत्ता कसं झालं आहे, लोकांची काम करण्याची पद्धत तिथल्या पण माइन्समधल्या पण ते लोक रात्री पण गाड्या आम्हाला लोड करून द्यायचे पूर्वी 30 वर्षापूर्वी. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. तर मग तिथं आता सगळ्या यांत्रिक पद्धतीनं म्हणजे लोडर असेल, JCB असेल, अशा ह्या यंत्रांनी माल तयार केला जातो आणि भरला जातो. त्यामुळे मग त्याच्यावरती लिमिटेशन असतात. अशी आता परिस्थिती थोडीशी व्हायला लागली आहे. पण रॉ मटेरियल भरपूर आहे कर्नाटकात. खनिज भरपूर असल्यामुळं वेगवेगळ्या टाईपचे आहेत खनिज कर्नाटकात. मग त्यातलं हे जे खनिज आहे ते कर्नाटकात भरपूर मिळते.
0: आपल्या ज्या पावडरी आहेत त्या उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कोणतं स्किल अवलंबलवतं?
1: मार्केटिंग स्किल फार महत्वाचा मोठा विषय आहे. आम्ही आता गेल्या 30 वर्षापासून माझ्याकडे ज्यावेळेला मी इंडस्ट्री चालू केली त्यावेळेपासूनची काही गिरकं माझ्याकडे आहेत. त्याला कसं असतंय, एक तर तुमचा सप्लाय वेळेवर पाहिजे, तुम्ही दिलेल्या कमेंट्समेंट्स पाळल्या पाहिजेत आणि क्वालिटी तुम्ही मेंटेन केली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर थोडंसं आता क्रेडिट सोर्स पण आहे तोही तुम्ही सांभाळला पाहिजे. ह्या सगळ्यांचा जर मळ घातला तर कोणताही उद्योग करायला काही अडचण येत नाही.
0: दर्जा आणि विश्वासार्हता महत्वाची आहेच कोणताही व्यवसाय करायचा असेल तर. शासनाच्या ज्या योजना असतात उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी, तर त्यापैकी कोणत्या योजनेचा उपयोग आपल्याला झाला?
1: पहिल्यांदा आम्हाला जे PMGP जे पूर्वी होतं 1994-95 साली त्याचा आम्हाला फायदा झाला होता. आत्ता जर उद्योग करायचा म्हणला नवीन उद्योजकांना तर त्याच्याकडे पहिल्यांदा इंडस्ट्री उभा करण्याइतपत भांडवल पाहिजे. म्हणजे कसं, तुम्ही इंडस्ट्री उभी केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो गव्हर्नमेंटचा. 35% काही सबसिडी आहेत, काही 25% आहेत, काही जर नुसत्या लेडीज एंटरप्रेन्युअर असतील तर त्यांना 40% पण परतावा मिळतोय. तर रोख रकमेत पैसे मिळत नाहीत. आता पैसे रिफंड मिळतो तो कसा मिळतो, GST रूपातनं मिळतो, MSEB बिलाच्या रूपातनं मिळतो. पूर्वी कसं एक रकमी पैसे मिळायचे तसे नाहीत मिळत. आता त्याच्यासाठी अकाउंटिंग हा जो मेन फॅक्टर आहे तो सुद्धा ह्या उद्योजकांच्या बाबतीत फार महत्वाचा विषय आहे.
0: नवीन उद्योजकांना काही सांगू इच्छिता?
1: तुमच्याकडे जर भांडवलाचं सोर्स असेल आणि MBA सारख्या जर पदव्या तुमच्याकडे असतील तर उद्योगात यायला काही हरकत नाही. कारण उद्योगात जी प्रगती आहे ती प्रगती तुमच्या सर्व्हिसमध्ये इतक्या फास्ट होऊ शकत नाही आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून मी असं म्हणेन की नवीन तरुणांनी उद्योगामध्ये यावं आणि ते त्यांच्या दृष्टीनं फायदेशीर होईल. कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. पहिल्यांदा 2-4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तुम्हाला कष्ट करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, पण तिथून नंतरचा मात्र काळ तुमचा चांगला असेल.
2: सर, आज इथे येऊन आपण ही जी काही माहिती दिली, जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: उद्योजक पांडुरंग रुपनर यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: सारं हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता प्रसारित करीत आहोत योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग 5वा. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि

0: नमस्कार, आजचा विषय आहे निरोगी झोपेसाठी योगाभ्यास. निरोगी शांत व नैसर्गिक झोप हे निरोगी शरीर व मनाचे लक्षण आहे. ती ज्याला लाभते त्याला आयुष्यातल्या चढ उताराला सामोरे जाण्याचे सामर्थ्य लाभते. वांगभट आयुर्वेदामध्ये सांगतात, निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टी कार्श बला बलम वृषताम क्लिबताम ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सुख दुःख पुष्टी कृशता बल दुर्बलता पुरुषत्व षंडत्व ज्ञान अज्ञान जीवन मृत्यू हे सर्वच निद्रेवर अवलंबून आहे. झोप म्हणजे शरीर व मनाची विश्रांती. जेव्हा शरीर थकलेले असते व मनही जेव्हा थकते तेव्हा झोप येते. येथे झोपेचे तीन भागामध्ये विभागणी करता येईल.
1: पहिला भाग आहे अर्ध झोप, यामध्ये मनुष्य अर्धवट गुंगीत असतो. दुसऱ्या भागात शरीर थकून जाते परंतु व्यक्तीचे सुप्त मन सक्रिय होऊन त्याला वेगवेगळी स्वप्ने पडतात. ही झाली स्वप्नावस्था. आणि तिसरा टप्पा म्हणजे गाढ झोप. या अवस्थेत शरीर आणि मन पूर्णपणे विश्रांती घेतात. खूप दमलेले असताना सुद्धा शांत झोप लागत नाही, त्यावेळी मेंदूमध्ये झोपेच्या संप्रेरकाचे उत्पादन कमी झालेले असते. यालाच अनिद्रा किंवा निद्रानाश असे आपण म्हणतो. परंतु ही स्थिती का उद्भवते? तर चुकीचा आहार, विहार आणि विश्रांती. भगवद्गीतेमध्ये म्हटलंच आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा. म्हणजे युक्त आहार, युक्त विहार, योग्य कर्म आणि योग्य निद्रा व जागृती असणाऱ्यांनाच हा दुःखनाशक योग प्राप्त होतो.
0: म्हणजेच योगाद्वारे जर का निद्रानाश कमी करण्यासाठी युक्त असा आहार, युक्त असा विहार व युक्त अशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करताना आहाराबाबत घेरड मुनींनी त्यांच्या घेरड संहितेमध्ये या ग्रंथामध्ये काय सांगितले, मीताहारम विनायस्तु योगारंभम तु कारे नाना रोगो भवेत तस्य किंचित ध्योगो न सिद्ध्यती. या श्लोकाचा अर्थ असा आहे, मीताहाराचे पालन न करता जो साधक योगाभ्यासाला सुरुवात करेल त्याला योग तर साध्य होणार नाहीच, परंतु अनेक रोगाचा प्रादुर्भाव त्याला होईल. म्हणजे रात्री झोपताना पचण्यास हलके व पोटाच्या क्षमतेपेक्षा अर्धे अन्न घेतले तर निद्रानाश कमी होण्यास मदत होईल.
1: ह्यानंतर विहारामध्ये योगाभ्यासाचा अंतर्भाव केला पाहिजे. यामध्ये शरीर शिथिल व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, कपालभाती क्रिया, ध्यान, योग निद्रा यांचा समावेश करणे आवश्यक आहे. सुरुवातीला शरीरातील सांधे, स्नायू, मेरुदंड हे सर्व सैल होण्यासाठी शरीर शिथिलीकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर बीजमंत्रासह सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांचे कार्य सुधारते. बीजमंत्रांमुळे मेंदू कार्यरत होतो व मुख्य म्हणजे शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक सुरळीत होते. सूर्योदयाला घातलेल्या सूर्यनमस्कारामुळे झोपेचे तंत्र सुरळीत होते असे डॉक्टर मिलिंद मोडक यांनी त्यांच्या विज्ञान व वैद्यकीय दृष्टिकोनातून सूर्यनमस्कार ह्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे.
0: शरीर स्थिर, आरोग्य प्राप्ती व हलकेपणा प्राप्त करण्यासाठी पद्मासन, वज्रासन, ताडासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन, वृष्टासन, शशांकासन, शलभासन, सर्वांगासन, मच्छासन या आसनांचा आलटून पालटून अभ्यास.

0: करावा. यानंतर कपालभाती ही शुद्धिक्रिया करून प्राणायामाच्याकडे हळूहळू वळावे. यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, प्रणव प्राणायाम म्हणजेच ओंकार प्राणायाम याचा अभ्यास करावा. त्यामुळे मन शांत होऊन निद्रानाश कमी होण्यास मदत होते. त्यानंतर स्वयंसूचनेद्वारे योग निद्रा व ध्यान धारणा करावी. विश्रांती ही शरीराला अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे झोप आल्यानंतर ती वेळ न टाळता वेळेवर झोपावे. अशा प्रकारे निरोगी झोपेसाठी योगाभ्यास हे अत्यंत उपयोगी अस्त्र आहे असे म्हणले तरी चालेल. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
1: संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळात द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट डेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं डेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CMA CGMचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलस्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावले.

0: त्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान.

0: गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकित यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यंधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवरती, तसेच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरती आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. वेगळा उल्लेख नसल्यास हे बाजारभाव प्रति क्विंटल दराचे आहेत. कांदा 2212 क्विंटल, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 2200, सरासरी 1350. बटाटा 835 क्विंटल, कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1400, सरासरी 1050. आलं 5 क्विंटल, 3000 ते 5000, सरासरी 4000. पेरू 65 क्विंटल, 1000 ते 2000, सरासरी 1500. अननस 30 क्विंटल, 3000 ते 6000, सरासरी 4500. आंबा 202 क्विंटल, 10000 ते 25000, सरासरी 17500. आंबा तोतापुरी 11 क्विंटल, 1000 ते 2000, सरासरी 1500. तर श्रोते हो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यमनहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
4: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
5: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा

0: आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्ज या एएम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्ज या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। आता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची चित्ररचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, किंवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारखे तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडा आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स होतो, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी केली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 श्रीमंत देशांचा क्लब

0: संदर्भातल्या गोष्टी असतील, म्हणजे नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते, कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटतं नेहमी हे जे प्रगत राष्ट्र त्या याच्याबद्दल बोलत असतात, पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय, तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका एशिया लॅटिन अमेरिका यांचे हे केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथ कडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी विशेष एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे, कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्याच दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो, म्हणजे एका ठिकाणी G7 हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि त्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे प्रगतीशील राष्ट्र आहे, भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला या बैठकीमध्ये. AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातल्या त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2-3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AIला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसून. त्यांनी डीप टेक ह्या सगळ्या याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील एक सामूहिक कारवाई व्हावी, त्याचबरोबर AIची जी फळं आहेत ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवीत याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले, त्यामध्ये व्यापार सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका

0: इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्री सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळांनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेली असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागलाय. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करतोय, पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे. आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार बयाच येतो ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये घालवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिक दृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ज्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीला बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.

0: यामध्ये ऐकूया वांगी लागवड या विषयीची माहिती. लेखक आहेत दिलीप अण्णा खोत.
1: शास्त्रज्ञांच्या मते वांग्याचे मूळ स्थान भारत आहे. भारतात बहुतेक राज्यात वांग्याची लागवड करतात. महाराष्ट्रात वांगी पिकाची लागवड सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करतात. या पिकाखाली अंदाजे 25,000 हेक्टर क्षेत्र आहे. भाजीपाला पिकांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 12% क्षेत्र या महत्त्वाच्या भाजीपाला पिकाखाली येते. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकास अगदी हमखास मिळणारी फळभाजी म्हणजे वांगीच होय. ती गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाच आवडते. अगदी प्राचीन काळापासून वांगी ही फळभाजी मानवी आहारातील महत्त्वाची मानली गेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा सर्वांनाच आवडणारी ही फळभाजी असून यापासून भाजी, भरीत, भरलेली वांगी, वांगी भजी, वांगी भात, दही वांगी, पंजाबी डिशमध्ये प्रसिद्ध असलेला बैंगन मसाला अशा प्रकारच्या अनेक भाज्या यापासून बनवता येतात. वांग्यामध्ये फारशी पोषक द्रव्ये नसावीत असा एक समज आहे, पण तो चुकीचा आहे. वांग्यामध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे तसेच प्रथिने, लोह यांचे प्रमाण पुरेसे आहे. जातीपरत्वे यांचे प्रमाण कमी जास्त असू शकते. आयुर्वेदामध्ये वांग्याचे औषधी महत्त्व सांगितले आहे. पांढरी वांगी मधुमेह असणाऱ्या रुग्णांना गुणकारी असतात. ठराविक भागात विशिष्ट प्रकारची वांगीच लोकांना आवडतात आणि म्हणून त्याच प्रकारच्या वांग्याची मागणी बाजारात सुद्धा असते. खानदेशात भरताची वांगी अतिशय लोकप्रिय आहेत. विदर्भात कमी काटे असलेल्या जाती अधिक प्रसिद्ध आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची वांगी अधिक पसंत केली जातात. नाशिक, अहमदनगर, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यात डोरली किंवा काटेरी वांगी जास्त लोकप्रिय आहेत, तर उत्तर भारतात अजिबात काटे नसलेल्या जाती सर्वांना आवडतात. वांग्याच्या वाढीची सवय जर आपण पाहिली तर ती झुडूप वजा वाढणारी वर्षायी वनस्पती आहे. त्यांच्या पानावर, फांद्यावर तसेच देठावर काटे असतात. काही जाती बिनकाटेरी तर काही अगदी कमी प्रमाणात काटे असलेल्या असतात. वांग्याची फुले जांभळी पांढरी असतात. फळांचा आकार गोल लांबट असून रंग हिरवट जांभळा, त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे पट्टे दिसतात. आपण आता वांगी लागवडीसाठी सुधारित जातींची माहिती घेऊया. महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृष्णा, प्रगती, वैशाली तसेच मांजरीगोटा या जातींची, तर पंजाबराव कृषी विद्यापीठाने अरुणा या जातीची लागवडीसाठी शिफारस केली आहे. कृष्णा या जातीचा विचार केला तर ही जात संकरित आहे. झाडांची वाढ चांगली होते. ती काटक आहेत. पानांच्या बेचक्यात एक किंवा दोन फळे येतात. फळांचा आकार गोल अंडाकृती असतो. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांचा देठ लांब असून त्यावर काटे असतात. या जातीच्या फळांचा रंग उन्हाळी हंगामातही इतर हंगामाप्रमाणे टिकून राहतो, त्यामुळे या जातीस उन्हाळी हंगामाप्रमाणे चांगला बाजारभाव सर्वच हंगामामध्ये मिळतो. हेक्टरी सरासरी 400 ते 450 क्विंटल उत्पादन मिळते. प्रगती या जातीचा विचार केला तर वैशाली, मांजरीगोटा यांच्या संकरातून तयार झाला असून या जातीचे झाड मध्यम ते उंच असतात. पसारा कमी असतो. पाने गडद हिरवी असतात. पाने, फळे आणि फांद्यावर काटे असतात. फळ मध्यम आकाराचे अंडाकृती असून आकर्षक जांभळ्या रंगावर पांढऱ्या रंगाचे सरमिसळ पट्टे असतात. चकाकणाऱ्या आकर्षक रंगामुळे या जातीची फळे गिराईकाच्या पसंतीस उतरली आहेत. आकर्षक रंग अगदी शेवटच्या तोडणीपर्यंत टिकून राहतो. लागवडीनंतर 60 दिवसांनी फळधारणे सुरुवात होते. फुले फळे झुपक्यांनी येतात. पिकांचा कालावधी सुमारे 175 दिवस असतो. यामध्ये 12 ते 15 तोडे होतात. प्रगती या जातीपासून 300 ते 350 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. वैशाली या जातीचा विचार केला तर ही सुद्धा संकरित जात आहे. मध्यम आकाराच्या फळाची

आणि मर्यादित वाढीची ही जात शेतकऱ्यांमध्ये प्रिय ठरलेली आहे. पाने खोड तसेच फळांच्या देठावर काटे असतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुपक्यात लागतात. 50 ते 60 दिवसात फळे काढणीस तयार होतात. वैशाली या जातीपासून सरासरी हेक्टरी 300 ते 350 क्विंटल उत्पन्न मिळते. वैशाली या जातीच्या फळांची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन तसेच लवकर येणारी असल्यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. वांग्याची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे येथे अर्का कुसुमाकर आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून विकसित केलेली आहे. आता आपण मांजरी गोटा या जातीचा विचार करूया. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. मांजरी जिल्हा पुणे येथे स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आलेली ही जात आहे. या जातीचे झाड बुटके पसरट असते. पाने लहान ते मध्यम आकाराचे असून खोड पाने तसेच फळांच्या देठावर काटे असतात. फळे मध्यम ते मोठ्या आकाराची गोल असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर 4-5 दिवस टिकतात. पिकांचा कालावधी 150 ते 170 दिवसांचा असून सरासरी हेक्टरी उत्पादन 275 ते 300 क्विंटल मिळते. यानंतर आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विकसित झालेल्या अरुणा या जातीविषयी थोडीशी माहिती घेऊया. ही जात मध्यम वाढणारी असून खोड पाने तसेच फळांच्या देठावर काटे नसतात. फळांचा रंग जांभळा असून टोकाला पांढरा असतो. फळ आकाराने अंडाकृती असते. फळे भरपूर झुपक्यात लागतात. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल आहे. रुचिरा ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वैशाली आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून वैशालीपेक्षा अधिक चांगली गुणवत्ता असणारी ही जात विकसित केली आहे. रुचिराची झाडे मध्यम उंच पाने मोठी हिरवी आणि बिनकाटेरी असतात. लागवडीपासून 55 दिवसात फुलोरा सुरू होतो. फुले आणि फळे झुपक्याने येतात. फळे मध्यम गोल आकाराचे असून रंग जवळजवळ मांजरी गोट्यासारखा असतो. ही जात चवीला फारच चांगली असून भाजी शिजवल्यावर फोडीचा आकार टिकून राहतो आणि त्या देठापर्यंत सारख्या शिजतात. पीक 165 दिवस चालते. रुचिरा या जातीपासून हेक्टरी सरासरी 250 ते 260 क्विंटल उत्पन्न मिळते. या जातीशिवाय इतर अनेक जाती भारतात उपलब्ध आहेत. यामध्ये अर्का कुसुमाकर, अर्का शिरीष, अर्का पंजाब, पंजाब बहार, चमकीला, ब्लॅक ब्युटी, बनारस जॉइंट, क्लस्टर व्हाईट, पुसा क्रांती, पुसा पर्पल लॉंग, पुसा अनमोल, अनुराधा इत्यादी जाती ज्या त्या प्रदेशात प्रचलित आहेत. वांगी लागवडीतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जातीची निवड असते. निवडीतील चूक म्हणजे पश्चातापाला आमंत्रण असते. म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून जातीची निवड करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. वांगी लागवडीतील हवामान जमीन हा महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात वांग्याचे पीक वर्षभर घेता येते. उष्ण हवामान पिकास मानवते. कडक थंडी, ढगाळ हवामान आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकास अपायकारक असतो. कारण अशा हवामानात वाढ हळू होऊन फळे कमी गुणवत्तेची येतात. तसेच कीड रोगांचा उपद्रव फार होतो. सरासरी 13 ते 21 अंश सेल्सिअस तापमानात वांग्याचे पीक चांगले येते. जमिनी बाबतीत बोलायचे झाले तर हलक्या जमिनीपासून ते मध्यम काळ्या पोयट्याच्या किंवा भारी जमिनीतही वांगी पीक चांगले येते. वांग्याची लागवड खरीप रब्बी उन्हाळी या तीनही हंगामात करतात. खरीपासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करावी तर रोपांची लागवड जुलै ऑगस्टमध्ये करावी. गादी वाप्यावर वांग्याची रोपे तयार करून घ्यावीत. बी पेरल्यापासून 5 ते 6 आठवड्यात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीसाठी जमिनीची मशागत करावी. जमिनीची नांगरट करून 2-3 वेळा कुळवून त्यामध्ये हेक्टरी 40 ते 50 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून द्यावे. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरांबे पाडून घ्यावेत. रोपांची लागवड योग्य अंतरावर करणे महत्वाचे असते. त्यासाठी हलक्या जमिनीत कमी वाढणाऱ्या जातीसाठी 2 ओळीतील अंतर 75 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 75 सेंटीमीटर, काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जाती

0: साठी दोन ओळीतील 90 सेंटीमीटर आणि दोन रोपातील 75 सेंटीमीटर अंतर ठेवावे, तर जास्त वाढणाऱ्या जातीसाठी दोन ओळीतील 120 सेंटीमीटर आणि दोन रोपातील 90 सेंटीमीटर अंतर ठेवावे. जमीन समपातळीत असेल तर रोपांची लागवड सपाट वाप्यावर करायला हरकत नाही, अन्यथा सरीवरंबा पद्धत चांगली आहे. वरंब्याच्या बगलेत योग्य अंतरावर एका जागी एकच रोप लावावे. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात करावी. उन्हाळ्यात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी ऊन कमी झाल्यावर करावी. वांगी लागवडीतील महत्त्वाचा भाग म्हणजे खते आणि पाणी व्यवस्थापन. वांगी पिकास हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशची आवश्यकता असते. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 हप्त्यात द्यावे. वांगी पिकामध्ये संजीवकाचा वापर करून उत्पादन वाढविता येते. यासाठी 2,4-D तसेच NAA या संजीवकांचा वापर ग्रामपातळीवरील कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन करावा. वांगी लागवड यशस्वी करताना रोग किडींचे नियंत्रण करणे आवश्यक असते. वांग्यावर प्रामुख्याने सेंडा आणि फळ पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा, कोळी इत्यादी किडींचा तसेच मर, बोकड्या रोगांचे नियंत्रण केल्यास वांग्याचे उत्पादन निश्चितच चांगले मिळते. वांगी फळांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळांची तोडणी योग्य वेळी होणे आवश्यक आहे. तोडणी 4 ते 5 दिवसांच्या अंतराने करावी. जास्त लहान फळे तोडू नयेत. तोडणीनंतर फळे बाजारात पोहोचेपर्यंत त्यांचा चमकदारपणा टिकून राहील अशाच पद्धतीने पॅकिंग करावे. वांग्याची लागवड तंत्रज्ञानाची जोड देऊन केली तर निश्चितच उत्पादन चांगले येईल.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मिरची लागवड याविषयीची संकलित माहिती. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा.
2: मंडळी, खरीप हंगामात चांगली येऊन फायदा देणारी जी काही थोडीफार पिकं आहेत त्यात मिरचीचा नंबर हा बराच वरचा लागतो, कारण मिरची हे किफायतशीर असं पीक आहे. जरा हे पीक किडीरोगांना नाजूक आहे, परंतु आधुनिक काळातील कीड आणि रोगनाशकांचा जर आपण वापर केला तर मिरचीचं आपण कीड रोगांपासून संरक्षण करू शकतो. मात्र योग्य वेळी योग्य ते कीड किंवा रोगनाशक वापरून आपण त्याची पिकावर फवारणी करणं आवश्यक आहे. रोग किंवा कीड पडल्यावर इलाज करणं हे नेहमीच धोक्याचं असतं. त्याहीपेक्षा कीड रोग येऊ नयेत म्हणून फवारणी करणं हे खूप चांगलं आणि फायद्याचं ठरतं. मिरचीच्या अनेक जाती आहेत. देशभर कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या जातीची मिरची ही लावली जातेच. भारतात लोकांच्या स्वयंपाकघरात मिरचीशिवाय चालत नाही. कुणी हिरवी मिरची खात असेल तर कुणी सुखी मिरचीही खातं. त्यामुळे मिरचीला 12 महिने खूप चांगली मागणी असते आणि त्यामुळं बाजारात मिरचीला भाव देखील चांगले मिळतात. मंडळी, या खरीपात आपण मिरची लावायचा विचार करताय का? जर करत असाल तर जरूर करा. त्याच दृष्टीतून आज आपण मिरचीची लागवड कशी करायची आणि रोग किडीपासून तिचं संरक्षण कसं करायचं याविषयीची माहिती घेऊयात. मंडळी, मिरचीसाठी हवामानाचा विचार करताना मिरची हे पीक साधारणपणे उष्ण, दमट या हवामानात चांगल्या प्रकारे येतं. खरीपात असं हवामान आपल्याला सर्वत्र दिसून येतं. मिरचीच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस असणं महत्वाचं आहे. सरासरी तापमानाचा विचार करता 24 ते 27 अंश सेल्सिअस इतकं तापमान मिरची या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल समजलं जातं. तापमानातील बदल हा झाडाच्या वाढीवर परिणामकारक ठरतो, परंतु मिरचीला फार थंड हवा मानवत नाही. पीक फुलोरा अवस्थेत असताना दव आणि जोराचा पाऊस यांचा फुलांवर, कळ्यांवर आणि छोट्या फळांवर अनिष्ट परिणाम होतो. तसंच अतिउष्ण आणि अतिवाऱ्यामुळं फुलगळ होते, तसंच फळगळ देखील मोठ्या प्रमाणावर होते. साधारणपणे समुद्रसपाटीपासून 2,000 मीटर उंचीपर्यंत या पिकाची यशस्वी लागवड आपण करू शकतो. 60 अंश सेल्सिअस ते 120 अंश सेल्सिअस इतक्या पर्जन्यमानामध्ये हे पीक चांगले येऊ शकतं. जमिनीच्या दृष्टीतून बोलायचं तर मंडळी, मिरचीसाठी काळी कसदार आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. तांबड्या, मध्यम काळ्या आणि उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीतही

मिरचीचं पीक चांगलं येतं. निचरा असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रंगाच्या जमिनीत मिरचीचं पीक चांगलं येतं, मात्र झाडांना साचलेलं पाणी अजिबात मानवत नाही, त्यामुळं सपाट जमिनीची निवड करणं हे इष्ट असतं. आम्लधारी जमिनी या पिकासाठी अयोग्य असतात, मात्र चुनखडी असलेल्या जमिनीत हे पीक चांगलं उत्पादन देतं. तसेच निवडलेल्या जमिनीत हराळी, लव्हाळा, कुंदा किंवा त्यासारखी खोलमुळं असलेली तणं ही नसावीत. अति खारवट जमिनीत सुद्धा हे पीक चांगलं येत नाही. त्यामुळं मंडळी जमीन निवडताना ते योग्य आणि काळजीपूर्वक निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, मिरचीच्या मशागतीच्या दृष्टीतून बोलायचं झालं तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी, ढेकळे फोडून 2-3 वेळा कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. जमीन तणविरहित ठेवण्याच्या दृष्टीने हराळी, कुंदा, लव्हाळा आदींच्या काड्या वेचून नष्ट कराव्यात. त्याचप्रमाणे मिरची लावणीच्या थोड्या आधी नायट्रोफोन आणि लॅसो या तणनाशकांचा उपयोग प्रत्येकी 1-1.25 लिटर आणि 1-2 किलो प्रति 500-600 लिटर पाण्यात मिसळून त्याचा वापर करावा. जमीन भुसभुशीत ठेवून हवा खेळती राहील याचीही दक्षता घेणं हे मंडळी खूप आवश्यक आहे. मिरचीच्या जातींच्या बाबत बोलायचं झालं तर चांगल्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती वेगवेगळ्या हंगामानुसार आणि भागानुसार उपलब्ध आहेत. त्यापैकी शेतकरी आपल्या भागासाठी शिफारस केलेली कोणतीही जात निवडू शकतो. यामध्ये सुधारित तसंच संकरित जातीही आपल्याला बघायला मिळतील. सुधारित जाती, या जातींची झाडं ही लहान उंचीची असून फांद्यांची संख्या जास्त असते. पाने गर्द हिरव्या रंगाचे असून फळांची लांबी साधारण 10-12 सेंटीमीटर इतकी असते. फळ वजनदार आणि तिखट असतं. हिरव्या मिरच्यांच्यासाठी ही जात अतिशय उत्तम समजली जाते. याशिवाय आणखीन काही जाती सांगता येतील, त्यामध्ये संकेश्वरी, दोंडाईचा, मुसळवाडी, पंत C1 या जातींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. संकेश्वरी ही जात दक्षिण महाराष्ट्रात तिखट चवीसाठी शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. झाडाचा आकार उंच असून फळांची लांबीसुद्धा लांब असते. फळांची साल पातळ असते आणि त्यावर सुरकुत्या असतात. वाळलेल्या फळांचा रंग हा गडद असल्याने ही जात तिखटासाठी देखील खूप प्रमाणात वापरली जाते. दोंडाईचा, या जातीच्या वाळलेल्या फळांचा रंग हा गडद लाल असून मिरच्या लांब, रुंद आणि वजनदार असतात. झाडाचा आकार उभट असतो. झाड जोमदारपणे वाढतं आणि विस्तार हा इतर जातींपेक्षा अधिक असतो. ही सुद्धा अधिक उत्पादन देणारी जात आहे मंडळी. मुसळवाडी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संशोधित असून स्थानिक वाणातून निवड पद्धतीने तयार केलेली आहे. या वाणांची झाडे ही मध्यम उंचीची असून याला फांद्या भरपूर प्रमाणात असतात. झाडे जमिनीत लोळत नाहीत. खरीप हंगामासाठी हे एक उत्तम जात समजली जाते. हिरव्या मिरचीचा रंग गडद असून त्यावर काळे पट्टे असतात, तर पिकलेल्या फळांचा रंग गडद लाल असतो. फळांचा आकार मध्यम असून लांबी 8-9 सेंटीमीटर असते. हे वाण पर्णगुच्छ आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतं. वाळलेल्या मिरच्यांचे सरासरी उत्पादन हे 12-15 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं मिळू शकतं. याशिवाय मंडळी, अग्निरेखा, फुले ज्योती, कोकण कीर्ती, जयंती, अर्का वसंत या जातीही यामध्ये महत्त्वाच्या समजल्या जातात. यामध्ये अग्निरेखा ही जात दोंडाईचा आणि ज्वाला यांच्या संकरातून निवड पद्धतीने निर्माण केलेली आहे. हिरव्या मिरचीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली असून लाल मिरच्यांचा उतारा आपल्याला कमी मिळतो. झाडे मध्यम आकाराची, फळे साधारण 10-12 सेंटीमीटर लांबीची असतात. हिरव्या मिरचीचे उत्पादन सरासरी 100-120 क्विंटल इतकं मिळतं. फुले ज्योती मंडळी हे जात निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली असून हे वाण 50-55 दिवसात फुलावर येतं. तसंच फळे ही झुपक्यात लागतात. हिरव्या मिरचीचे सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं, तर लाल मिरचीचं उत्पादन सरासरी 30-32 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. याशिवाय मंडळी, ज्या संकरित जाती आहेत यामध्ये तेजस्विनी, बिजली, रेड चिली, NS 101, मैना, हायब्रिड नंबर 1 यासारख्या जातींचा समावेश होतो. तेजस्विनी या जातीचं झाड हे 70 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतं. तसेच फांद्या याला भरपूर फुटतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून त्यांची लांबी 9-12 सेंटीमीटर असते. चवीला

अतिशय तिखट असून ज्वालामिरच्यांपेक्षा 40 ते 50% उत्पादन अधिक मिळतं. सुकलेल्या मिरच्या लाल भडक असून खूप तिखट असतात. वाळवून विकण्यासाठी हा वाण योग्य ठरतो. विविध रोगांना प्रतिकारक असा हा वाण असून पिकांचा एकूण कालावधी

अतिशय तिखट असून ज्वालामिरच्यांपेक्षा 40 ते 50% उत्पादन अधिक मिळतं. सुकलेल्या मिरच्या लाल भडक असून खूप तिखट असतात. वाळवून विकण्यासाठी हा वाण योग्य ठरतो. विविध रोगांना प्रतिकारक असा हा वाण असून पिकांचा एकूण कालावधी हा 150 ते 170 दिवसांचा असतो. बिजली. या झाडाचा आकार हा झुडपासारखा असून बऱ्याच कालावधीपर्यंत उत्पादन देणारं हे एक वाण आहे. हिरव्या आणि लाल मिरच्यांचं चांगलं उत्पादन, मोझाईक या रोगांना प्रतिकारक अशी या वाणाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. रेड चिली. हिरव्या मिरच्याच्या उत्पादनासाठी हा एक उत्तम वाण आहे. फळांची लांबी 12 ते 13 सेंटीमीटर असून सरासरी वजन हे 17 ते 19 ग्रॅम असतं. हिरवी फळे टिकाऊ असल्याने दूरच्या वाहतुकीसाठी उपयुक्त आणि निर्यातीसाठी ही मिरची चांगली समजली जाते. हायब्रिड नंबर 1 किंवा हायब्रिड नंबर 1. उंच जोमदार वाढणारी उत्तम प्रतीची मुबलक प्रमाणात तिखटपणा असणारी ही जात आहे. याची फळमंडळी मध्यम आकाराची विपुल प्रमाणात क जीवनसत्व असणारी तसंच ही जात डायबॅक या रोगाला प्रतिकारक समजली जाते. मंडळी अशा प्रकारे आपल्याला मिरचीच्या संकरित तसंच सुधारित जाती सांगता येतील. मंडळी मिरचीची लागवड ही बहुतांश करून रोप लागण करून केली जाते. खरीप हंगामात मिरची या पिकाची लागवड करण्यासाठी रोपांसाठी बियाणांची पेरणी ही पावसाळ्यापूर्वीच साधारण 1 ते 1.5 महिना अगोदर करावी लागते. म्हणजे मान्सूनच्या 1-2 पावसानंतर लगेच मुख्य शेतात रोपं लागणी करणं आपल्याला शक्य होतं. रोपवाटिकेत रोपांची जोमदार आणि निरोगी वाढ होण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे मंडळी. यामध्ये रोपवाटिकेची जागा ही थोडी आडोशाची आणि पाणी नियमित देता येईल अशा सोयीवर असावी. हराळी किंवा तत्सम वाण असणारी जमीन यासाठी निवडू नये. जमिनीत भरपूर सेंद्रिय खते घालून ती भुसभुशीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोपवाटिका ज्या जमिनीत करायची आहे त्याची खोलवर नांगरट करून 2 ते 3 कोळवाच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे 3 बाय 1 मीटर आकाराचे गादे वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी प्रति आरला 1/2 किलो नत्र, 1/2 किलो स्फुरद आणि पालाश 1/2 किलो या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. पेरणीपूर्वी आपणाला लावायच्या वाणांचं बी आधीच आणून ठेवावं. बियाणास बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी थायरम 1 ग्रॅम प्रति किलो किंवा 22 टिन 2.5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणास चोळून लावावं. गादे वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर ठेवून 1 ते 1.5 सेंटीमीटर खोलीवर बियांची पातळ पेरणी करावी. लागवड 1 हेक्टरसाठी करायची झाल्यास 500 ग्रॅम बियाणं पुरेसे होतं. संकरित बियाणे 200 ते 300 ग्रॅम चालू शकतं. पेरणीनंतर हलक्या हाताने झारीने 2-3 वेळा पाणी द्यावं. त्यानंतर दंडाने पाणी देऊन वाफ्यात ओल करावी. बी लावण्यापूर्वी पाणी देऊन पेरणी करणं चांगलं असतं. वाफ्यात ओलावा पुरेसा असेल याची खबरदारी घ्यावी. मिरची या पिकासाठी खत व्यवस्थापन करताना जमीन तयार करताना हेक्टरी 24 ते 40 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून द्यावं. बागायती पिकाला जास्त शेणखत द्यावं. खरीपात घेतल्या जाणाऱ्या जिराईत पिकाला 50 ते 60 किलो नत्र, 30 ते 35 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश दर हेक्टरी द्यावं. लागवडीच्या वेळी संपूर्ण पालाश, संपूर्ण स्फुरद आणि निम्मे नत्र द्यावं आणि उरलेले 50 ते 75 किलो नत्र 2 समान हप्त्यात पुनर्लागणीनंतर 20 आणि 70 दिवसांनी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्याने मिरचीची वाढ उत्तम होते. मंडळी अंतर्मशागतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. तण काढून टाकावेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार खुरपण्या कराव्यात. साधारण 1 महिन्याने झाडांना मातीची भर द्यावी. मिरचीला माफक पण नियमित पाणी लागतं. पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावं. दुपारच्या वेळी झाडे कोमजल्यासारखी दिसू लागल्यास त्वरित पाणी द्यावं. पीक फुलोऱ्या अवस्थेत असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळे गळू लागतात. अशावेळी पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यानुसार पाणी द्यावं. मंडळी मिरचीच्या रोपावर आपल्याला अनेक रोग आणि किडी दिसून येतात. योग्य वेळी त्यांचा बंदोबस्त करणं हे अपेक्षित आहे. मंडळी काढणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांनी मिरचीच्या 8 ते 10 तोडणे होतात. लाल मिरचीसाठी आपण जर मिरची घेतलेली असेल तर साधारणपणे 100 ते 110 दिवसांनी पहिली तोडणी करता येते. मात्र लाल मिरचीच्या उत्पादनासाठी हिरव्या फळांची 1 ते 2 वेळा तोडणी करावी. जाती परतवे.

0: हिरव्या मिरच्यांचं सरासरी 1 ते 2 टन इतकं आपल्याला उत्पादन मिळू शकतं, तर लाल मिरच्यांचं 8 ते 10 क्विंटल इतकं उत्पादन मिळतं. संकरित जातीचे उत्पादन हे मंडळी नेहमीच अधिक मिळतं. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे आपण खरीपामध्ये मिरची पिकाचं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्यापासून फायदा मिळू शकेल.
1: कार्यक्रमात आता पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जागर गीत ऐकूया.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. श्रोतेहो आता ऐकूया एक गाणे ताजेतवाने. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.
1: 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मुंबई.

राजेश शिरभा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉक्रेली सिमूनचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे, त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुती

0: पार्टीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरव यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20, 21-15 असा पराभव केला. अनमोल खरवची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वे हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता काही गझल ऐकूया. सुरुवातीला रफीक सागर यांच्या स्वरातली गझल.

रफीक सागर यांच्या स्वरातली गझल आपण ऐकलीत. श्रोतेहो कार्यक्रमात आता मोहम्मद अजीज यांच्या स्वरातली गझल ऐकूया.

मोहम्मद अजीज यांच्या स्वरातली गझल आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात आता पुढची गझल गात आहेत राजेंद्र मेहता.

विष्णू पुरुषोत्तम यांच्या स्वरातल्या या गजलेबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: पण जरा जपूनच बोलायला पाहिजे. स्वारीचा राग काय नाकावर असतो बाई. हो पण जे झालं ते सांगायला तर हवं. करता काय, चोरीस गेली आहे स्कूटरशी, करावे सादर. अहो अहो अहो जरा लक्ष द्याल का, मी काय म्हणते.
1: आलीस शॉपिंग करून?
0: हो बाई, पण तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू?
1: शंका
0: हसताय का?
1: तुला छान छान विचारा प्राध्यापिका देवी, विचारा.
0: काय हो, एखाद्या वस्तूची जर चोरी झाली तर पोलिसांकडे कंप्लेंट लगेच द्यायची असते का?
1: देऊ नये.
0: का?
1: शहाण्या माणसानं अजिबात देऊ नये.
0: पण का?
1: कारण हल्लीचे चोर पोलिसांच्या हातावर तुरी ऐवजी पैसा देऊन सहज पळून जातात. आपली वस्तू मिळणं तर दूरच.
0: हो, एका बाईची स्कूटरच चोरीला गेलीये म्हणे.
1: जाऊ दे जाऊ दे.
0: जाऊ दे काय,
1: नाहीतरी बायका हल्ली आगाऊच झाल्यात. नियम पाळत नाहीत, सिग्नल बघत नाहीत. लायसन्स तर किती जणींजवळ असतं कुणास ठाऊक. बाई माणूस म्हणून पोलीसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.
0: हो पण
1: शेफारल्यात त्या, दुसरं काय. तू तू पण त्यातलीच. तुला कधी मी वाहतूक नियमांबद्दल बोललो तर किती चिडतेस किती चिडतेस.
0: रागव नका गडे तुम्ही, पण माझी स्कूटर चोरीला गेली हो.
1: स्कूटर चोरीला गेले?
0: हो ना.
1: हा म्हणजे त्यासाठीच ही सर्व प्रस्तावना, नाही का? बोल, कुठे ठेवली होती स्कूटर?
0: अहो
1: स्कूटर कुठे ठेवली होतीस तू? आणि काय ग, तिथे काय बोर्ड बीड नव्हता का पोलिसांचा? जरा वाचत जा वाचत जा. चष्मा लावतेस ना?
0: हो वाचलं
1: की नाही त्यातून तुला? निरन आजूबाजूला चौकशी तरी केलीस का?
0: अहो रागवू नका बाई, तुम्ही माझं ऐकून तर घ्या.
1: काय ऐकायचंय?
0: अहो तिथे पोलिसांचा बोर्ड होता ना, त्यावर पार्किंगच लिहिलं होतं मुली. आणि तिथले दुकानदार
1: काय झालं दुकानदारांचं?
0: हो मेले धड बोलत देखील नाहीत की स्कूटर कडे लक्ष सुद्धा ठेवत नाहीत.
1: वा ग वा, तुझ्या स्कूटरवर लक्ष ठेवायला त्यांनी तिथे दुकानं घेऊन ठेवली आहेत का?
0: अहो पण
1: तरी तुला मी हजारदा बजावले की सध्या पोलीस खातं टाईट झालंय, त्यात तुझा हा उत्साह. शिवाय नवी स्कूटर काय ग, किती दिवस झालेत?
0: इश अजून कशालाच काही पत्ता नाही हो.
1: अग बावळे, स्कूटर विकत घेऊन किती दिवस झालेत ते विचारतोय मी.
0: हा हा हा हा, ते का? आता हिशोबानच सांगायचं झालं तर आज 30 दिवस पूर्ण झालेत बघा.
1: बरोबर बरोबर
0: बरोबर का?
1: म्हणजे तुझी स्कूटर नवी, तुझ्यासारखी देखणी, शिवाय चकाकणारी. चोराला मोह पडणारच. तरी मी वॉर्निंग दिली होती तुला स्कूटर घेताना. बाई ग, वाहनांच्या चोऱ्या वाढल्यात. नवीन वाहनं चोर पटकन उचलतात, स्पेअर पार्ट्स मोकळे मोकळे करून चोर बाजारात विकून लगेच मोकळे होतात. त्यापेक्षा सायकल परवडली बघ.
0: अहो पण सायकली देखील चोरीला जातातच ना.
1: हो ना जातात.
0: मग
1: अगं पण सायकल 1000 स्कूटर 20000 किती किती फटका बसतो तूच विचार कर बरं.
0: किती बोलून घेत आहे हो.
1: नाही तर काय,
0: तरी बरं मेले स्कूटर घेतली ती माझ्या पगारातले पैसे साठवून. तुमचे 4 काही.
1: बरोबर आहे बरोबर आहे, कमाई करतेस म्हणून बोलून घेतेस ना.
0: बरं बरं, राहिलं नाही बोलत बाबा. पण आता चलताय ना?
1: चलताय ना म्हणजे काय, कुठे जायचं आता?
0: अहो कुठे काय विचारताय, स्कूटर चोरीची तक्रार तरी नोंदवू आपण.
1: आणि स्कूटर आणून देतील पोलीस तुला, नाही का?
0: म्हणजे काय?
1: म्हटलं प्राध्यापिका देवी, आजकाल चोरी झाली की वस्तू कायमची गेली समजून गप्प बसावं. तेव्हा तू काही पोलिसांचं लफड मागे लावून घेऊ नको.
0: हो पण.
1: आणि बघ, राहवत नसेल ना तर जा तू एकटीच, मी येणार नाही म्हणजे नाही बस.
0: अहो तुम्हाला एक सांगू का?
1: काय
0: तुम्हाला आठवतंय का, पेपर मध्ये आलं होतं बघा की नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी सरळ पोलीस आयुक्तांना भेटावं, आठवतंय ना?
1: हो हो.
0: बस मी आता त्यांच्याकडेच जाते डायरेक्ट. मग बघा ते क्विक ऍक्शन घेतील, धडाधड ऑर्डर सोडतील, चारही दिशांना पोलीस जीप पाठवतील आणि शोध घेऊन माझी स्कूटर मला परत आणून देतील सुद्धा. इट इज इझी, हो की नाही?
1: म्हणे इट इज इझी. अगं पेपर मधल्या आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्यातला मी नाही.
0: हो असं काय करता,
1: काय अनुभव येईल. जा जा तू बेलाशक जा. आणि हे बघ, स्कूटर मिळालीस ना तर तेवढं माझं तोंड मात्र गोड कर.
0: कॅरीन कॅरीन बरं, उगीच हसू नका. म्हटलं चोरीस गेलेली स्कूटर पोलीस खात्याकडून परत मिळवणं हा माझा मूलभूत हक्क आहे.
1: असं का?
0: आणि तो मी बजावून स्कूटर मिळविनच, बघालच तुम्ही आता.
1: प्राध्यापिका देवी, आपल्याला यश येवो हीच माझी इच्छा.

0: May I come in, sir?
1: Yes, yes, come in. बसा आणि बोला.
0: मी आपल्याकडे थोडस काम घेऊन आले.
1: कुठं असता आपण?
0: मी ना, मी प्राध्यापिका आहे इथल्या कॉलेजमध्ये.
1: असं का? छान छान छान. आपण उगीच वेळ घालवण्यापेक्षा मी तुम्हाला आधीच सांगून टाकतो
0: काय
1: की तुमच्या कॉलेजच्या

0: ड्रिंकसाठी प्रमुख पाहुणा म्हणून मी येणार नाही. किती ठिकाणी रोज रोज प्रमुख पाहुणा म्हणून जायचं मी. बरं, भीड पडते, कधी जवळच्या मित्रांचा आग्रह, कधी कलेक्टरची विनंती, तर कधी मिसेस कडून महिला मंडळ क्लब यांचा आग्रह. अभाव, फार फार ऍडजस्टमेंट करावी लागते. इथं येऊन 3 महिने झालेत, पण मोजून 60 फंक्शन अटेंड करावी लागली ऍज अ चीफ गेस्ट. नो नो नो मोर फंक्शन नाउ.
1: फारच छान, म्हणजे आता आपण अगदी स्वतः जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देणार.
0: अलबत्त, त्यासाठीच तर नेमणूक झाली माझ्या ह्या सिटीत. चांगलं आहे तुमचं शहर, शांत निवांत. शिवाय
1: साहेब, आपली परवानगी असेल तर माझ्या कामाबद्दल बोलू का?
0: अरे ते राहिलंच होय. सांगा सांगा, फंक्शन खेळ काही असलं ना की करून टाकू. तसं मी इथं आल्यापासून गुन्हेगारी जग हादरलंय खरं. आम्ही पोलीस फोर्स वाढवलाय, बंदोबस्त कडक केलाय, अखंड गस्त सुरू ठेवली आहे, त्यामुळं चोरीच
1: तर झालीय माझ्या स्कूटरची साहेब. अहो, त्यासाठीच मी आले आपल्याकडे.
0: कुठून चोरीला गेली तुमची स्कूटर?
1: MG रोड वरून.
0: मग तुम्ही त्या एरियातल्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवा.
1: म्हणजे आपण माझ्या तक्रारीची दखल घेणार?
0: तसं नाही मॅडम. म्हणजे काय की प्रोसेस प्रमाणे जावं लागतं ना. तिथले इन्स्पेक्टर, पोलीस करतील ना तपास, देतील शोधून तुमची स्कूटर. डोंट वरी, पण तक्रार न विसरता नोंदवा, लगेचच जा.
1: मला वाटलं तुम्ही लगेच क्विक ऍक्शन घ्याल, मदत कराल.
0: वाय नॉट. अहो, पोलीस जनतेचा मित्र हे तर आमचं ब्रीदवाक्य आहे, आणि मी त्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून ठेवतो. मग तर झालं मॅडम, चहा घेणार?
1: ओ शुअर, मेली सकाळपासून तंगडतोड झालीय रिक्षात फिरून फिरून. अहो, चहा अगदी हवाच होता. हो थँक यू. सर साहेब, मी MG रोडला तक्रार दाखल करतेच, पण आपण तेवढं लक्ष दिलं तर.
0: अवश्य अवश्य, काळजी करू नका.
1: बर.
0: नाही म्हणत फंक्शनचं आमंत्रण स्वीकारायचं ठरवलं होतं, पण बाईनं तर माझ्यावरच मात केली. त्याच वेळी ऑर्डरनीनं चहा आणला म्हणून बरं झालं, तिला चहाही द्यावा लागला. असो, MG रोडला फोन करून ठेवतो, नाहीतर पुन्हा यायची ती बाई. अरे चा, ही पर्स कुणाची? त्या बाई विसरून गेल्या वाटतं चहा पिण्याच्या नादात. म्हणजे पर्स परत करणं आलंच. पर्स मध्ये त्यांचा पत्ता सापडला तर बरं, बघूया. चाव्या, नाणी, बॉल पेन, हे व्हिजिटिंग कार्ड. गुड गुड गुड, त्यांचंच आहे ना.
2: येस सर.
0: हे बघ चंकी, हा पत्ता घे. या पत्त्यावर जाऊन ही पर्स देऊ नये. जरा नीट तपास करा, प्राध्यापिका आहेत त्या, ओळख पटवून मगच त्यांच्या हाती दे. वेंधळेपणा करू नकोस.
2: साहेब, याची पोच आणायची काय?
0: घेऊन ये. रेकॉर्ड राहिलेली बरी.
2: साहेब, या पत्त्यावरून घर बरच दूर आहे असं वाटतंय.
0: मग
2: आपली परवानगी असेल तर ट्रॅफिक सेक्शनची स्कूटर घेऊन जाऊ का?
0: घेऊन जा. पेट्रोल बिट्रोल चेक करून घे.
2: येस सर.

0: पण असं कसं होईल हो इन्स्पेक्टर बोबसे? अहो आयुक्तांनी फोन करण्याचं आश्वासन दिलं होतं बघा मला, ते म्हणाले मी त्यांना फोन करतो म्हणून. आणि असं बघा तिथून इथं यायला काय ती 20 मिनिटं झालीत.
1: आणि मला ड्युटीवर येऊन 5 मिनिटं झालीत बरं का. कोणी घेतला असेल फोन दुसऱ्याने? आपण ते जाऊ द्या. आता मुद्द्याचं बोला आणि बाई मुद्द्याला धरून बोला.
0: बोलते हो, मुद्द्याला धरूनच बोलते. अहो माझी स्कूटर चोरीला गेली आहे आणि तिचा तपास करून मला परत मिळवून द्याल अशी आशा धरून मी आपल्याकडे आली आहे.
1: त्यासाठीच तर आमचं पोलीस खातं आहे बाई.
0: तेच तर सांगते.
1: तुम्ही आता असं करा, काय उजव्या बाजूला 5व्या खोलीत ठाणे अंमलदार शिंदे बसले असतील, त्यांच्याकडे तक्रार नोंदवा नीट बर का.
0: काय म्हणजे तुम्ही स्वतः तपास करणार नाही आणि तक्रारही घेणार नाही? अहो तापट साहेब तर म्हणाले होते की
1: बाई असली चिल्लर काम आम्ही करायला लागलो तर डाका दरोडा खून हाणामारी दंगल यासारखी जंक्शन प्रकरण केव्हा शोधायची आम्ही?
0: अहो पण
1: तशी तुम्ही काळजी करू नका बाई. मी स्वतः तपास कामाचा रिपोर्ट बघत जाईन, मग तर झालं. आमच्या स्टेशन डायरी बारीक सारीक तक्रारींची नोंद ठेवून घेतो आम्ही, तपासाकडे लक्ष असतंच आमचं. आमचं डिपार्टमेंट तुमची स्कूटर नक्की शोधून देईल. हा
0: नक्की ना?
1: मात्र ठाणे अंमलदारांकडे तक्रार नोंदवाच.
0: अर्थात त्यासाठीच तर मी पायपीट करते.
1: शाबाश.

0: या भोपसेंना फार वाईट सवय लागली आहे. तक्रारींचं पार्सल माझ्याकडेच पाठवून देतात. त्यांच्या खोलीतून निघालेली बाई इकडंच येते वाटतंय. आलीच बॅग. काय तक्रार आणलीत बाई?
1: स्कूटर चोरीला गेली आहे माझी.
0: असं का? छान छान छान. सॉरी सॉरी. काय की जिभेला सवय जडली आहे ना.
1: ही कसली सवय?
0: सॉरी. बसून घ्या घ्या. बसा या स्टुलावर बसा. हा आता सांगा बरं बाई, नाव पत्ता.
1: हो हो सांगते ना. मी प्राध्यापिका सौ अनंगदेवी गोडबोले.
0: अनंगदेवी गोडबोले.
1: अहो तो पीर हसव हवा. अहो देवीतला वी सुद्धा दीर्घ लिहावा.
0: मिस्टरांचं नाव
1: त्यांचं ना उमेश. अहो उसाचं ऊ नका हो लिहू, रस्व ऊ हवा. हो
0: बाई बाई बाई, तुम्ही हे शुद्ध अशुद्ध बघू नका बरं.
1: अहो पण
0: हे बघा, शांत बसा. त्या वाचून पोलिसांचं काही अडत नाही. आता पत्ता सांगा बघू.
1: हा लिहा. सरस्वती अपार्टमेंट.
0: सरस्वती अपार्टमेंट.
1: दुसरा मजला.
0: दुसरा मजला.
1: तिसरा ब्लॉक.
0: तिसरा ब्लॉक. दुसरा तिसरा मजला. दुसरा ब्लॉक.
1: अहो तुम्ही किती गोंधळ. थांबा थांबा जरा, किती गोंधळ चाललाय तुमचा.
0: हळू सांगा बाई. हा पुन्हा
1: सांगा. सरस्वती अपार्टमेंट.
0: सरस्वती अपार्टमेंट.
1: दुसरा मजला.
0: दुसरा मजला.
1: तिसरा ब्लॉक.
0: तिसरा ब्लॉक.
1: चौथी गल्ली जोशी कॉलनी.
0: चौथी गल्ली जोशी कॉलनी.
1: पोस्टा मागे.
0: असं का? पोस्टा आहेच का? पोस्टा मागे. हा.
1: डोंबिवली पूर्व.
0: डोंबिवली पूर्व.
1: जिल्हा ठाणे. पिन कोड 421201.
0: वा वा वा, फार छोटा पत्ता आहे बरं का. जाऊ द्या जाऊ द्या. स्कूटरची कंपनी तुमची?
1: नवाज.
0: सुप्रिया सुपर किकअप.
1: नवाज कप.
0: बरं. नंबर?
1: CAM. लिहिल का?
0: CAM
1: 4201.
0: 4201. बर. आता मेक नंबर?
1: अहो सांगितला की आता.
0: अहो तुम्ही सांगितलेला तो आरटीओ पासिंगचा नंबर होता बाई. अहो मेक नंबर म्हणजे चासीवर कोरलेला असतो तो.
1: हा चासीवर. अहो ती कुठे असते आणखीन?
0: काय
1: अहो स्कूटरवर देतात का काय ती? मला तर नाही बाई कधी दिसली.
0: अहो बाई कोणतंही वाहन चासी शिवाय नसतच मुळी.
1: अहो म्हणजे काय?
0: बघा चासी म्हणजे चासी चासी म्हणजे हा बॉडी बॉडी. हो गाडीचा मूळ सांगाडा. लक्षात? सांगाड्यावर कारखान्याकडून जो नंबर दिला जातो त्याला म्हणतात मेक नंबर. कळलं आता?
1: असं होय. अहो मला कसं होय माहित असणार? आणि चासी कधी पाहिलीच नाही तर नंबर तरी कसा सांगू मी तुम्हाला.
0: बर बर. निदान लायसन्स तरी आहे का?
1: वा वा आहे तर.
0: दाखवा बघू.
1: नाही म्हणजे ते की नाही स्कूटरच्या डिक्कीतच ठेवलंय हो मी. स्कूटर सापडली की ते पण सांभाळेलच की.
0: हो ना, मिळायलाच हवं मिळायलाच हवं. बाई निदान स्कूटरचं वर्णन तरी डिटेल सांगू शकाल का?
1: हो का नाही.
0: बरं सांगा.
1: पक्क लक्षात आहे माझ्या.
0: असं का?
1: रोज पाहते ना मी.
0: सांगा.
1: असं बघा, तिचा रंग आहे आकाशी निळा. म्हणजे आता हे माझ्या साडीसारखाच ही आहे ना माझी, तसाच. दोन्ही चाक चक्क काळी कुळकुळीत आहेत. तिची नंबर प्लेट सोनेरी करून घेतली आहे बरं का मी.
0: असं का?
1: हो मुद्दाम 200 रुपये दिले पेंटरला. पण प्लेट कशी शोभून दिसते हो अगदी. आणि सीट कुशन असत ना ती वाघाची आहेत. आय मीन वाघाची म्हणजे वाघाच्या कातडीचं डिझाईन असत ना तस. हँडलला आरसा बसवलाय रेड कलरचा. पण मला मागून येणारं वाहन फारच पिटुकलं दिसतो त्याच्यात. झालंच तर स्टेपनी आहे. मागे पुढे दिवे आहेत साईड दाखवण्याचे. पुढे पण नंबर टाकलाय बर का. आणि त्या नंबरच्या खालीच वेलकम गॅरेजचं स्टिकर चिकटवलं बघा. शिवाय मी स्पेशल हॉर्न बसवून घेतलाय. तो रेग्युलर होता ना कंपनीचा, त्याव त्याव आवाज करणारा, तो काढून टाकला बाई मी. मला नाही भेटे कसलं किंकाट ना आवडत. हो नवीन हॉर्नचा आवाज कसा सॉफ्ट आहे हो, तुम्ही ऐकला पाहिजे एकदा. अजून आता काय राहिलं बरं?
0: आता राहू द्या राहू द्या, पुष्कळ झालं एवढं. बरं स्कूटर कुठून चोरीला गेली तुमची?
1: एमजी रोड वर बघा, ते ब्रह्मपूर्णा हॉटेल आहे ना.
0: एमजी रोड वर ब्रह्मपूर्णा हॉटेल.
1: आणि तिथेच एक पानटपरी आहे बघा, तिथून गेली.
0: काय बाई एक विचारू का? गाडी लॉक केली होती का तुम्ही?
1: हो मग पर्स मध्येच ठेवल्यात मी चाव्या. हे बघा. अरे चा पर्स. माय गॉड
0: काय झालं?
1: अहो माझी पर्स कुठे गेली बाई? कोणी चोरली की काय?
0: हे बघा घोळ घालू नका. आधी स्कूटरच कम्प्लीट करू मग पर्स बघू.
1: अहो पण
0: किती वेळ झाला तुमचीच कंप्लेंट लिहित बसलोय मी.
1: अहो सकाळपासून पर्स होती ना पण माझ्याजवळ.

0: यांची शपथ?
1: बाई इथं सही करा.
0: अहो सही करते हो पण माझ्या पर्स.
1: फिनिश. या आता.
0: केव्हा येऊ?
1: त्या आपला म्हणायचं असतो.
0: हो म्हणजे काय?
1: हो पुन्हा कशाला येत आहे? तपास लागला की स्कूटर घरपोच आणून देऊ, पण तुम्ही इथं येऊ नका.
0: अहो म्हणजे काय? चोरीला गेलेली वस्तू सापडली तर घरपोच आणून देता तुम्ही? हे नव्हतं बाई माहिती मला.
1: टळली बॅग एकदाची. पोलीस स्टेशनला कॉलेजचा वर्ग समजली होती की काय? कोण झाले?

0: ऐगं दबले बाई, अहो अहो जरा पाणी देता का?
1: चांगलीच दमलेली दिसतेस.
0: हो नाही तर काय, चांगलीच दमणूक झाली अगदी. पायपीट येळी त्याच्या बरोबर. अहो नुसती टोलवा टोलवी एकेकाची, तरी बरं साधी तक्रार नोंदवायची होती. अग ऐग पर्सही हरवली हो.
1: काय म्हणाले पोलीस?
0: पोलीस ते काय म्हणणार, तपास करू म्हणतात.
1: तेच तेच ठराविक वाक्य. मी म्हटलं होतं तुला, आता आला ना अनुभव.
0: अहो
1: आणि ते पर्स काय म्हणत होतीस तू, ती कशी काय हरवलीस आता आणखी?
0: कोण जाणे बाई. अहो या चोरीच्या धांदलीत माझं मिलीचं चित्तच थाऱ्यावर नाही. त्यात तो ठाणे अंमलदार अहो इतकं बारीक बारीक बारीक बारीक विचारत बसला.
1: विचारणारच.
0: अहो स्कूटरचा एक इतिहास तयार झाला बघा तिथे.
1: त्याचं काही चुकलं नाही. अगं रोज अनेक स्कूटर्स चोरीला जातात, चुकून माकून सापडली तर ओळखू यायला नको का?
0: तेही बाकी खरंच म्हणा.
2: येस कोण पाहिजे?
3: प्राध्यापिका सो अनंग देवी गोडबाला. माफ करा गोडबोले. अनंग देवी गोडबोले आहेत का घरात?
1: हो आहेत आहेत. या आत या ना. अगं हे बघ कोणतरी आले तुझ्याकडे.
0: कोण
3: आहे? प्राध्यापिका बाई आपणच का?
0: हो मीच.
3: मी चंकी.
0: चंकी?
3: हो
0: चंकी. अहो
3: हवालदार चंकी, बक्कल नंबर 719. मला साहेबांनी पाठवलंय तुमच्याकडे.
0: साहेबांनी? कोणते साहेब?
3: आमचे तापड साहेब हो, इथले पोलीस आयुक्त.
0: बसा ना बसा. हो आयुक्त साहेबांकडनं आलेत.
1: हो का? बसा ना बसा. या.
3: अहो बाई घर फार दूर आहे नाही तुमचं? खूप ठिकाणी विचारत विचारत यावं लागलं, तरी बरं येताना मी स्कूटर घेऊन आलोय ती.
0: स्कूटर?
1: स्कूटर?
0: हो काय म्हणता का तुम्ही?
3: हो
0: स्कूटर आणलीत सुद्धा?
1: अरे वा.
0: हो बघा हो आयुक्तांनी काय क्विक ऍक्शन घेतली ते.
1: हो ना.
0: आणि शिवाय स्कूटर घरपोच पाठवली.
1: विशेषच झालं.
3: बाई बाई अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
0: स्कूटर आणली ना तुम्ही?
3: अहो स्कूटर आणली ती आमच्या ट्रॅफिक सेक्शनची, तुमची नव्हे.
0: म्हणजे माझी स्कूटर कुठे आहे?
3: ते आपल्याला काही माहित नाही बो.
0: हो बो तुम्ही
1: काहीच माहित नाही. अहो तुम्ही आलात तरी कशासाठी?
3: ही पर्स द्यायला आलोय साहेब मी.
1: अच्छा अच्छा.
0: पर्स? अहो माझी पर्स आहे ही. आणि तुम्हाला कुठे सापडली ती?
3: मला नाही काही ती, साहेबांकडे होती आमच्या, त्यांनी माझ्याकडे दिली आणि मी तुमच्याकडे आणून दिली ती.
0: हो आता आठवलं मला. बर का साहेब चहा घ्या म्हणाले ना.
1: बर.
0: तेव्हा मी पर्स खुर्चीला लटकवली होती आणि मग ती राहिली की तिथेच.
1: छान.
0: बर झालं बाई तुम्ही पर्स आणली ते. थँक्यू हा चंकी.
3: हो चालेल पण पोच द्या ना बाई साहेबाची.
0: हो पोच. हो देते हा एक मिनिट. ह हे घ्या आणि साहेबांना थँक्स सांगा. मात्र
3: जरूर सांगतो. बरं काय जरूर सांगतो.
0: चला बाई निदान पर्स तर मिळाली, आता स्कूटरचं काय होतंय कोण जाणे.
1: बघूया आता काय होतं स्कूटरचं ते.

0: काय अंमलदार
1: बोला साहेब,
0: केलात का तपास त्या स्कूटरचा?
1: म्हणजे आपले हवालदार जाऊन आलेत साहेब इकडे तिकडे. पण साहेब त्या स्कूटर ऐवजी दुसऱ्या 3 वेगळ्या स्कूटर आणि 2 मोपेड सापडल्या बघा चोरीच्या. हो पण बाईंच्या स्कूटरचा काही ट्रेस लागला नाही साहेब.
0: हे पा शिंदे, चोर लोकलच असेल
1: असं का?
0: आणि गॅरेजेस चेक झालीत का सगळे?
1: हो तर साहेब, अहो आपल्या पोलिसांनी एकेकाला अगदी खडसावून विचारलं पण नवी स्कूटर विकायला नाही कुणी आलं असं म्हणतायत ते. काय साहेब, एक शंका आहे मला, विचारू का?
0: विचारा विचारा.
1: तक्रार खोटी तर नसेल?
0: काय काय हे शिंदे, अहो त्या बाई सुशिक्षित आहेत.
1: बर,
0: तुम्ही कंप्लेंट तरी डिटेल लिहून घेतलीत का?
1: काने काने
0: घोटाळा करतात दरवेळेस.

0: नाही साहेब,
1: एखाद्या वेळी त्यातही दुवा सापडतो शिंदे.
0: असं का?
1: दाखवा बरं ते डिटेल्स मला.
0: घ्या बघ.
1: स्कूटरचं वर्णन ठीक आहे. बरंच लांबलंच केलेलं दिसत.
0: मग साहेब
1: नंबर. अच्छा ठीक आहे. एम जी रोड वरनं चोरीला गेली.
0: एम जी रोड वरून.
1: एम जी रोड. एम जी रोड. मला इथेच गुम वाटते शिंदे. म्हणजे थोडस लक्षात येते असं वाटतंय मला.
0: काय काय लक्षात येत?
1: रोड. एम जी रोड. राईट. अरे सापडला पॉइंट शिंदे. सापडला सापडला पॉइंट सापडला. अरे अगदी तसंच झालं असणार. अमलदार शिंदे.
0: यस सर.
1: हा पोलीस पाठवून बोलवून घ्या त्या प्राध्यापिकेला.
0: बर.
1: सकाळी फार ताठ्यात आले होते. हा आता तिचे दात तिच्याच घशात घालतो.
0: म्हणजे चोरी झालीच नाही की काय साहेब?
1: शिंदे चोरी झाली नाही हे जसं खरं ना तसंच स्कूटर तिथनं उचलली गेली हे पण खरं.
0: असं
1: स्कूटर कुठं असेल ते पण लक्षात आलंय माझ्या. हवालदारांना सांगा शक्यतो बाईंना लगोलग घेऊन यायचं.
0: करतो व्यवस्था साहेब, करतो व्यवस्था.
2: थँक यू इन्स्पेक्टर साहेब. अहो आपण फारच झटपट काम केलं. आहे तरी कुठे स्कूटर माझी आणि कुठे सापडली? काय हो चोर सापडला का? मेल्यानं खराब तर नाही ना केली?
3: बाई स्कूटरचं नंतर पाहू.
2: म्हणजे
3: आधी तुम्ही गुन्हा केलाय त्याबाबत.
2: गुन्हा आणि मी?
3: होय.
2: अहो कसला गुन्हा? बोलताय तरी काय हो तुम्ही?
3: सांगतो सांगतो. हा बघा आमचा ट्राफिक क्रॉसचा चार्ट.
2: अहो तो कशाला बघू?
3: हा नकाशा बघा आधी. बर. हा हा हा दिसतोय ना. हा एम जी रोड.
2: मग
3: आणि प्राध्यापिका देवी या इथं स्कूटर उभी केलीत ना, तिथं नो पार्किंगचा बोर्ड देखील
2: आहे.
3: तरीही तुम्ही स्कूटर पार्क केलीत. हा मॅडम 250 रुपये दंड या गुन्ह्याला. समजलं?
2: भोपसे साहेब बोर्ड वर फक्त पार्किंग हीच अक्षर दिसली मला आणि म्हणूनच तर मी स्कूटर तिथे पार्क केली. माझी अजिबात चूक नाही.
3: वा वा वा. असं होणारच नाही.
2: एवढ्या
3: भर गर्दीच्या रस्त्यावर आम्ही पार्किंगचा बोर्ड कसा लावणार बाई?
2: अहो ते मला काय माहिती. म्हणजे एक तर माझी कंप्लेंट राहिली मेली बाजूला आणि बालन टाळताय तुम्ही माझ्यावर. हो कमालच म्हणायची तुमची. मी पुन्हा जाऊन भेटते आता तापट साहेबांना.
3: उगीच दम देऊ नका बरं का बाई?
2: दम काय?
3: आम्ही पण सांगू की तुम्ही काय गुन्हा केलाय ते.
2: अहो चला चला. मी काय घाबरते की काय?
3: चला चला.
0: भोपसे साहेब, भोपसे साहेब.
3: काय झालं? काय शिंदे? अहो
0: तापट साहेबच राऊंड ला आलेत आपल्या पोलीस स्टेशनला.
2: हो मग तर बरंच झालं.
4: अरे चा मॅडम गोड बोले आणि तुम्ही इथं?
2: हो.
4: स्कूटरचा तपास अजून लागला नाही?
2: अहो नाही ना.
4: काय हो बोपसे? कुठपर्यंत आला तपास? सुशिक्षित बाई यांना असं पोलीस स्टेशन मध्ये बोलवून तरी कशाला घेतलं?
1: साहेब यांची स्कूटर सापडल्यासारखीच आहे.
4: बाबा कुठे आहे ती?
1: ट्राफिक सेक्शनच्या ओपन ग्राउंड मध्ये.
4: पण तिथं कशी गेली ती?
1: साहेब ट्राफिक पोलिसांनी एम जी रोड वरून उचलली.
2: बघा तुम्ही साहेब, म्हणजे पोलिसांनीच चोरी केली आणि.
4: प्लीज मॅडम भलतसल तर बोलू नका.
2: अहो
4: बोपसे नीट सांगा बरं.
1: साहेब एम जी रोड वर नो पार्किंगच्या बोर्डाखाली स्कूटर पार्क करून यांनी नियम मोडला. दंड ठोठावला पाहिजे त्यांना 250 रुपये. आणि साहेब शिवाय स्कूटर उचलून आणण्याचा खर्चही वसूल केला पाहिजे. हो
4: काय करताय भाई? दंड भरताय की?
2: हे बघा मी गुन्हा केलेला नाहीये.
1: अरे चा
2: जिथं स्कूटर पार्क केली होती ना तिथे फक्त पार्किंग हाच एक शब्द स्पष्ट दिसला मला.
1: छे छे छे अगदी अशक्य. साहेबांसमोर मागात पडेल सांगून ठेवतो.
2: म्हणजे हे बरं आहे तुमचं, तक्रार नोंदवण आलाच तुम्ही धाक दाखवून गुन्हेगार ठरवू पाहताय. पण मी मुळीच दंड भरणार नाही सांगून ठेवते. अगदी कोर्ट कचेरी करावी लागली तरी सुद्धा.
4: मॅडम अशा हमरी तुमरी येऊ नका. तुमची खात्री आहे का की बोर्ड वर फक्त पार्किंग एवढंच दिसतंय म्हणून?
2: खात्री म्हणजे काय? अगदी 100% खात्री आहे माझी.
4: चला तर मग भोपसे तुम्ही चला. आपण प्रत्यक्ष बोर्डच बघून
1: प्रत्यक्ष बघू आपण. होय
2: हे बघा साहेब, हे बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, बघा पार्किंग शब्द कसा ठसठशीत दिसतोय ते.
4: काय इन्स्पेक्टर भोपसे काय म्हणतोय तुमचा बोर्ड?
2: बघा
4: काही लक्षात येत आहे का?
1: म्हणजे साहेब ते दिसतय ते पार्किंग एवढंच, पण साहेब त्या शब्दाआधी एवढा मोठा नो शब्दही लिहिला होता की.
4: होता काय? अजूनही नो शब्द आहेच तिथं, पण नेमका त्या शब्दावरच कागदी पोस्टर चिपटवलंय कुणीतरी आणि फक्त पार्किंग शब्द दिसतोय. इन्स्पेक्टर भोपसे जरा जवळून बघा बरं पोस्टर कुणाचं आहे आणि काय लिहिलंय ते.
1: होय सर बघतो. हा अरे चा साहेब हे तर आपल्या पोलीस खात्यातच पोस्टर आणि त्याच्यावर लिहिलंय वाहतूक.

0: अचूक नियमांचे पालन करा.
1: आणि मॅडमनी नियम पाळला काय?
2: प्राध्यापिकेची स्कूटर. आताच आपण अरुण नाशिककर लिखित शृंखला नभोनाट्य ऐकलं. यातील भूमिका आणि कलावंत प्राध्यापिका अनंग देवी, पद्मजा कुलकर्णी, गोडबोले रविकिरण सोळ, इन्स्पेक्टर भोपसे जयंत पाठक, ठाणे अंमलदार शिंदे प्रमोद बावीसकर, शिपाई चंकी अशोक कुमावत आणि पोलीस आयुक्त तापट चंद्रकांत भोंजा. निर्मिती सहाय्य प्रमोद बावीसकर. सादर करते विजय रणदिवे.
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हे नभोनाट्य प्रसारित करण्यात आलं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

मध्यम लहरी 239.8 हेक्टर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मंजिरी असणारे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग तिलक कामोद.

साद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंजिरी असणारे यांनी गायलेला राग तिलक कामोद आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. आता ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ये आकाशवाणी है 12 साल विश्व।
1: आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। मी यशश्री जोशी आता आपला निरोप घेते। आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 आपल्या पहिल्या प्रसारण सभेत। शुभरात्री। जय हिंद।